0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। या प्रवासात आता आपण भारतातील कार्य आणि भारतात घडलेले काही मोजके प्रसंग घटना हे पाहत आहोत। मागच्या भागात आपण दरिद्री नारायणाची सेवा, देव तयारी त्याला कोण मारी इथपर्यंत आलो होतो। आज रसिक श्रोते हो आणि रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे प्रेमिकांनो, इस्लाम आणि विवेकानंद या संदर्भात एक छोटीशी भूमिका स्वामीजींची मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। इस्लाम आणि विवेकानंद हे ऐकल्यावरच तुमच्या मनात अनेक विचार सुरू झाले असतील। याचं कारण आजही हिंदू आणि मुसलमान यांच्यात तीव्र स्वरूपाचा राग, चीड, निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही ही भाषा ऐकाल आणि तुम्हाला असं वाटेल आपण भारतात राहत आहोत का कुठे राहत आहोत, विशेषतः हैदराबाद मधले व्याख्यान। आणि अनेकांनी याच्यात प्रयत्न केले पण जन्मोजन्मीचे हाडवैर असल्यासारखे हे दोन समाज उभे राहतात। या समाजात एक प्रेमाचं, आत्मीयतेचं, सौहार्दाचं वातावरण असावं असं स्वामीजींनाही वाटत होत। मला फक्त विषमता दाखवायची असं नाही, याच्यातही काही मनाला हळुवारता देणारे, मनाला शांतता देणारे काही प्रसंग असेही आहेत की जे आपण गणपती उत्सवात अनुभवलेत। एक गाव एक गणपती, मुस्लिम बांधव सुद्धा त्याच्यात त्याच हिरारीने सामील होता आणि हिंदू बांधव सुद्धा त्यांच्या रमजानमध्ये त्याच हिरारीने सामील होतात, पण हे अपवाद, हे सर्वत्र व्हायला पाहिजे। स्वामीजींनी सुद्धा हा दुहेरी पेस सोडवण्यासाठी असंख्य प्रयत्न केले। हिंदूमध्ये जागृती घडवायची आणि त्यांना लढ्यासाठी सिद्ध करायचं आणि लढ्यासाठी सिद्ध केल्यावर जागृत झालेल्या या शक्तीचा दुरुपयोग मुसलमानांच्या मध्ये संघर्ष होऊ न देण्यासाठी करणं, हिंदू धर्मियांनी वरचा आपल्या प्रभावाचा वापर, आपल्या विचारांचा पगडा त्यांनी मुसलमानांशी जुळवून घेण्यासाठी हिंदूंना प्रेरित करण्यात केला। त्यासाठी अजन्म सिद्धी चमत्काराच्या विरोधात असलेले ठाम असलेले स्वामीजी मुस्लिम कट्टरवाद्यांनी बद्दल म्हणतात, माता मला दृष्टांत देते, माझी माता मला दृष्टांत देते। त्या दर्शनात ती सांगते, अरे माझी मूर्ती तोडायला आलेले म्लेंछई यवनही माझी मुलेच होती रे, भवानी आईने तर माझ्या देशभक्तीची हवाच काढून घेतली. इथं देशभक्ती म्हणजे हिंदुत्व आहे, पण हिंदू मुस्लिम ऐक्य झाले तर बुद्धिबळाचा एक अनुपम संगम होईल आणि हिंदुस्तान जगातील बलाढ्य, बलशाली, शक्तिशाली, गौरवशाली राष्ट्र होईल असं स्वप्न विवेकानंदांनी रंगवलं होतं. त्यांचं स्वप्न आज आपण प्रत्यक्षात आणलंय का, मिळवलंय का, याचा ज्याचा त्याने विचार करावा. या संदर्भात एक पत्र स्वामीजींना आलं, एका मुस्लिमाचं होतं ते, मोहम्मद सरफराज हुसेन, नैनिताल, 1898 मध्ये त्याची व स्वामीजीची पहिली भेट झाली होती. याच भेटीत हुसेन साहेब म्हणतात, भविष्यकाळी कोणी आपणास ईश्वरीय तेजाचं अंश मानलं, अवतार म्हणून घोषित केलं, तर स्मरणात असू द्या, आपणास अवतार म्हणणारा पहिला माणूस हा मुसलमान मोहम्मद सरफराज आहे. एवढं करून तो थांबला नाही, स्वामीजींना नम्रतापूर्वक वंदन करून त्यांचं शिष्यत्व त्याने पत्करलं आणि आपलं नाव मोहम्मदानंद असं गौरवपूर्ण स्वीकारलं. हे पत्र छापून आज राम बाबर भक्तांना आवर्जून द्यावं आणि भेदाभेदाच्या भिंती कायमच्याच नेस्तनाबूत कराव्यात. आतापर्यंत आपण स्वामीजींचे वेगवेगळे व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू पाहिले, पण मी आज तुम्हाला आणखी एका नवीन पैलूचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलादाची कारखान्यांची मुहूर्तमेढ ने रोवणारे आद्य उद्योग महर्षी जमशेदजी टाटा व स्वामी विवेकानंद आणि स्वामीजींची विज्ञान निष्ठा, या संदर्भात मला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. अमेरिकेतील वास्तव्यात तेथील भौतिक प्रगती पाहून स्वामीजी फार प्रभावित झाले होते आणि पुन्हा पुन्हा सांगतो, शिकागोला जाण्यापूर्वी आणि शिकागोहून आल्यावरही भारतातली दैन्यावस्था, अज्ञान, निरक्षरता, रोगराई याच्यावर मात करण्यासाठी वैज्ञानिक साधनांची आवश्यकता आहे आणि त्याचं ज्ञान आपल्या देशबांधवांना मिळालंच पाहिजे आणि इथला विकास भारतात लवकर पोहोचला पाहिजे असं स्वप्न ते पाहत होते. याची साक्ष देणारं पत्र बघा, 63 सेंट जॉर्जेस रोड, लंडन, SW, 5 जून 1896. एका विदुषीला, ब्रिटिश विदुषीला, विद्वान स्त्रीला ते पत्र लिहित आहेत. प्रिय श्रीमती बुल, माझा धाकटा भाऊ मोहित इथं आला आहे, तो वकिलीचा अभ्यास करू इच्छितो. माझे गुरुदेव या पेशाच्या विरुद्ध, कारण खऱ्याचं खोटं करायचं आणि खोट्याचं खरं करायचं. माझी पण ठाम धारणा, ज्या घराण्यात अनेक जण वकिली करतात, यांचंच दत्त घराणं, पणजोबा वकील, आजोबा वकील, वडील वकील, आता धाकटा भाऊही वकील व्हायचा विचार करतोय, त्या घराण्यांची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या देशात तर वकिलांची संख्या अफाट, दरवर्षी विद्यापीठामधून शेकडो वकील बाहेर पडून बेकारीच वाढवत आहेत. आज माझ्या देशास कर्मतत्परता आणि वैज्ञानिक प्रतिभा याची गरज आहे. म्हणूनच मोहितनं इलेक्ट्रिशियन व्हावं अशी माझी इच्छा. त्याला जरी अपयश आलं तरी महत्पदाला चढण्याचा प्रयत्न करून देशास उपयोगी पडण्याची धडपड त्याने केली याचं समाधान मिळेल. त्याने साहसी व्हावं, धीट व्हावं आणि स्वतःबरोबर देशासाठी नवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा. माझ्या देशाला वकिलांपेक्षा इलेक्ट्रिक इंजिनियरची जास्त गरज आहे आणि त्याला इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून भारतात पोट भरता येईल. आपला विवेकानंद. हेच मत पंडित जवाहरलाल नेहरूंचं होतं की आपल्या संस्कृतीची मूळ प्राचीन भारतीय संस्कृतीत रुजलेली आहेत आणि तरीही आपण त्यातून काही घेत नाही. जीवनविषयक दृष्टिकोन आधुनिक आणि पुरोगामी असलेले महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद होत. अशा या अत्यंत दूरदृष्टीचा विचार करणारे हे व्यक्तिमत्व यांची आणि जमशेदजी टाटांची जपान ते शिकागो या बोटीवरील जलप्रवासात एकदा भेट झाली आणि त्या भेटीत जो काही 15-20 दिवसाच्या वरचा प्रवास होता यांची रोज चर्चा चालायची आणि त्या चर्चेचा विषय होता उद्यमशीलता. भारतात त्याग व तपस्या यांचं पुनरुज्जीवन होत आहे. ते नष्ट करणं आमचं उद्दिष्ट नाही तर त्याचं विविध मार्गाने परिचालन करण्याची आवश्यकता आहे. याच विचारांना स्मरून त्या स्वरूपाची संशोधन संस्था स्थापण्याचा विचार आहे. टाटा पत्र लिहित आहेत स्वामीजींना, त्या पत्रातला हा मजकूर आहे, प्रिय स्वामी विवेकानंद. पुन्हा एकदा सांगतो, 23 नोव्हेंबर 1898 एस्प्लेनेड हाऊस मुंबई इथून हे पत्र पाठवलं गेलेलं आहे आणि त्यात पहिली दोन वाक्य ही होती. तर त्याच विचारांचं स्मरून त्या स्वरूपाची संशोधन संस्था भारतात स्थापण्याचा माझा विचार आहे, जिथे मानवीय विज्ञानाची चर्चा करण्यात विद्यार्थी आयुष्य वेचतील अशा आश्रमाची व निवासस्थानाची स्थापना व्हावी. अशा प्रकारच्या चळवळीचं नेतृत्व आपण स्वीकारावं. त्या योगे धर्म व विज्ञान दोहोंची प्रगती होईल. यातूनच भारताची कीर्ती सर्वत्र पसरेल. आपलं नेतृत्व लाभावे तर आणि आपण जर स्वीकृती दिली तर आपल्या राष्ट्रीय परंपरेत नवचैतन्य निर्माण होईल. त्या दिशेने जनजागृतीसाठी आपण आपल्या ओजस्वी भाषेत पुस्तिका लिहिली तर त्या पुस्तिकेच्या प्रकाशनाचा खर्च मी आनंदाने सोशीन. आपला विश्वासू जमशेदजी एन टाटा. स्वामीजींचं उत्तर, ही जबाबदारी सद्यस्थितीत तरी माझ्या कार्याबाहुल्यामुळे मला घेणं अशक्य आहे, पण माझी पूर्ण सहानुभूती आपणाला आहे. म्हणूनच 1899 प्रबुद्ध भारत या इंग्रजी मासिकात स्वामीजींनी त्याच्या समर्थनार्थ एक लेख छापला. त्याचं शीर्षक होतं श्री टाटा यांची योजना. स्वामीजींचं दृष्टपण बघा, त्यांना काम करण्याची इच्छा आहे पण गुरुच्या कार्यामध्ये त्यांना कुठलाही अडथळा नको म्हणून नम्रतेने त्यांनी टाटांची विनंती नाकारलेली आहे. पण टाटांच्या विचाराला, टाटांच्या मतांना प्राधान्य देणारा जो लेख छापला प्रबुद्ध भारतमध्ये, त्याचं शीर्षकच होतं टाटांची योजना. भारताला जिवंत राहायचं असेल तर प्रगती करावीच लागेल. जगातील अग्रगण्य राष्ट्रांच्या पंगतीत बसायचं असेल तर प्रथम आपल्याला अन्न धान्याचा प्रश्न सोडवावा लागेल. आजच्या तीव्र स्पर्धा युगात शेती आणि व्यापार या दोन उदरनिर्वाहाच्या प्रमुख क्षेत्रात आधुनिक विज्ञानाचा उपयोग करणं हाच हा प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. आपली जुनी साधनं, जुनी तंत्र त्याच्या समोर टिकावं लागणार नाही. परिणामी प्रगती खुंटून आपला विनाशच अटळ आहे. टाटांच्या या संकल्पित योजनेचा खर्च जवळजवळ 1 पाऊण कोटी होता। त्यामुळे ही योजना केवळ कल्पनाविलास। काहींच्या मते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती श्री टाटा जर 30 लाख रुपये देऊ शकतात तर देशातील बाकीचे धनिक मिळून उरलेले पैसे जमा करू शकत नाही का? हे त्यावरचं उत्तर होतं। कारण ही योजनाच महत्वपूर्ण आहे। म्हणूनच आम्ही पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो, आधुनिक भारताच्या निर्माणासाठी ही महत्वपूर्ण कल्याणकारी योजना आहे। अशी योजना अद्याप आमच्या पाहण्यात नाही। म्हणून सर्व देशवासियांचे कर्तव्य आहे की जात पात पंथ संप्रदाय याच्या आहारी न जाता केवळ ही योजना सफल करण्यासाठी मनापासून सहकार्य करावं। स्वामीजींचा आशीर्वाद लाभलेली ही संस्था अखेर 1909 मध्ये बंगलोर येथे उभी राहिली। बंगलोरच्या पश्चिमेस 5 किलोमीटर अंतरावर या विज्ञान यज्ञाचे ऋषी स्वामी विवेकानंद आणि ऋत्विज श्री जमशेदजी टाटा यांच्या पुण्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा प्रारंभ झाला। संपूर्ण आग्नेय आशियात इंजिनिअरिंग व औद्योगिक शिक्षण देणारी सर्वोत्तम संस्था असा नावलौकिक तिने प्राप्त केला आहे। थोडासा विषय बदल होईल, पण ज्यांनी 3 इडियट चित्रपट पाहिलेला आहे त्या चित्रपटाच्या प्रारंभीला जी काही शैक्षणिक संकुल परिसर आहे तो या संस्थेचाच आहे। मूलतः स्वामीजी नूतन मानव धर्माचे संदेष्टा होते। सत्य सनातन धर्माचा प्रसार करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं। वेदांमधूनच त्यांना विज्ञाननिष्ठा प्राप्त झाली होती आणि त्या विज्ञाननिष्ठेतूनच हिंदू धर्मातील अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा याच्यावर त्यांनी नुसता हल्लाच चढवला नाही तर प्रचलित खुळचट रूढींना आपल्या आचरणात किंचितही स्थान न देऊन कृतिशीलताही दाखवली। वेद धर्म पूर्णतः विज्ञाननिष्ठ असून विज्ञानाच्या कसोटीवर खरं न ठरणारं कर्मकांड अन्निक अंधश्रद्धा यापासून दूर राहा असा विश्वासच त्यांनी दिला होता। असे होते एकमेव विज्ञाननिष्ठ धर्मगुरु स्वामी विवेकानंद। आणि दुसरं सांगायचं तर पदललिता बरोबरचं त्यांचं वाक्य बघा, मानवाच्या महानतेतच गुणगान जितकं हिंदू धर्मात केलंय तितकं इतर कुठल्याही धर्मात आढळत नाही। आणि पीडित सर्व हराजनांच्या पोटावर पाय देऊन हिंदू धर्म त्याच्यावर जसे अत्याचार करतो तसा जगात कुठलाही धर्म नाही। एकाच वेळेला आपल्या धर्माच्या दोन्ही बाजू ते सांगतात। हिंदुस्थानातील सामाजिक समस्याबद्दल बोलताना स्वामीजी सर्वात जास्त पदललितांच्या शोषणाबद्दल बोलले। त्यांचे बोल जसे हृदयस्पर्शी आहेत तसे शोषकांच्या टोळ्यावर अक्षरशः शाब्दिक आग ओकली आहे त्यांनी। आपल्या दुर्दशेला व अवनीतीला साऱ्या दुःखांना आपण स्वतःच जबाबदार आहोत। उच्चवर्णीय सर्वसाधारण जनतेला पायाखाली तुडवू लागले, रगडू लागले तर हळूहळू ते असह्य झाले। सततच्या अत्याचारांनी आपण माणसं आहोत हेच ते विसरून गेले। शेकडो वर्ष गुलामाप्रमाणे पाणी भरणे लाकडे फोडणे यासाठीच आपला जन्म यावरचा विश्वास त्यांना दृढ करायला लावण्यात पद्धतशीरपणे लावण्यात आलं। आम्ही शिक्षित आहोत हा गर्व बाळगून या दलिताच्या उन्नतीची गोष्ट निघताच कानावर हात ठेवून नामानिराळे झालो। आपला नामानिराळे झालो अशापणे ते आपली कळकळ तळमळ दलितांबद्दल व्यक्त करतात, कष्टी होतात। याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत। आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी राहा, आनंद लुटा। धन्यवाद।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांचा शो, जो शो 6 वर्षे पूर्ण केलेला आहे आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे आपण 7व्या वर्षामध्ये आहोत. जसं की आपण प्रत्येक शो मध्ये वेगवेगळे विषय देतो, चित्र देतो, कधी चारोळ्या कधी आठवणी, आणि या सर्वांवर आपण भरभरून लिहिता आणि आपले श्रोते सुद्धा भरभरून अशी दाद देतात. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मध्ये विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे, गुंफून शब्दमोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, तर हा खेळ शब्दांचा या शो मध्ये येणाऱ्या काही वेळामध्ये आपण सर्व आपले जे मान्यवर आहेत, ज्यांनी सुंदर सुंदर रचना पाठवलेल्या आहेत, यावेळेचा चारोळी उपक्रम होता. तर शब्द, म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव. शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे कविता व चारोळ्यांचा शो, जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. आणि सर्वात आधी आपल्या भारतामध्ये जी दुर्घटना घडली, विमान दुर्घटना, त्या विमान अपघातातील मृतांना रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही वाहत आहोत. अत्यंत दुःखद अशी ती घटना होती आणि त्या घटनेमुळं अवघा देश हादरून गेलेला होता. खूप सारी जे लोक आहेत ते मृत्युमुखी पडले, त्यामध्ये वयोवृद्ध होते, महिला होत्या, तसेच लहान लहान मुलं सुद्धा होती आणि त्या निष्पापांचा त्यामध्ये बळी गेला. तर श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोला सुरुवात करतोय आणि आजच्या शोची सुरुवात जी आहे ती मी माझ्या एका चारोळीने करतोय. मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलंय की ओंजळीत झेलता पावसाचा टिपूर थेंब, कोमल स्पर्शाने त्या शहारले सर्वांग. ओंजळीत झेलता पावसाचा टिपूर थेंब, कोमल स्पर्शाने त्या शहारले सर्वांग. मनात हसला कोवळा श्रावण, मी फुललेल्या सहवासात, पसरले सप्तरंग. तर ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की आवडत तिला माझ्यात रुजायला, मंतरलेले असतात ते सोबतीचे क्षण, हक्काची मिठी असते तिला लाजायला, तर या माझ्या काही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि श्रोते हो, जसं की

आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण शोची पोस्ट सर्वांपर्यंत पोहोचवतो तर त्या पोस्टमध्ये आपण सर्वात आधी लिहिलेलं असतं की आपण शोची पोस्ट वाचून रचना पाठवावी. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वात आधी शोची पोस्ट वाचावी आणि शोची पोस्ट वाचल्यानंतर त्या शोच्या पोस्टमध्ये दिलेप्रमाणे आपण रचना पाठवावी. बरेच मान्यवर हे त्या नियमाप्रमाणे रचना पाठवत नाहीत. आपण रचना आणि आपले नाव आणि गाव हे दोन्ही वेगळे पाठवावे. त्याचा उद्देश असा असतो की जेव्हा आपण शोचे पोस्टर्स बनवतो तर त्या पोस्टरवर आपलं नाव जे आहे ते लिहिण्यासाठी ही गोष्ट सोयीची ठरते. तसेच आपण शोची पोस्टमध्ये जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगानं 4 ओळीची किंवा 8 ओळीची रचना पाठवावी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त आपली रचना म्हणजे जो उपक्रम असेल ती 4 ओळी आणि 8 ओळीची असेल रचना, तर 8 ओळीची रचना आपलं नाव गाव वेगळं पाठवावं. आपण कोणतेही इमोजी त्यासोबत पाठवू नये, एवढंच नाही तर आपला नंबर सुद्धा, मोबाईल नंबर जो आहे तो सुद्धा पाठवू नये. आणि आपले पद जे आहे, जसं की आपण कोणत्या व्यवसायामध्ये असाल किंवा आपण साहित्यिक असाल किंवा आपल्याला काही पुरस्कार मिळालेले असतील, तर या गोष्टी आपण पाठवू नये, आपण त्या शोमध्ये घेत नाही FM नियमानुसार, कारण ते ॲडव्हर्टाईजमध्ये जातं. आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोला जी आहे ती सुरुवात करतोय. आणि आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेमध्ये सचिन कमल गणपतराव मुळेसरांनी परभणी येथून लिहिले. सचिन कमल गणपतराव मुळेसर लिहित आहेत परभणी येथून. सरांनी लिहिले की तुझ्या विना अधुरा मी अधुरी अधुरी माझे आयुष्य, तुझ्या विना अधुरा मी अधुरी माझे आयुष्य, तुझा चेहरा पाहूनच खुले माझ्या चेहऱ्यावर हास्य, तुझा चेहरा पाहूनच खुले माझ्या चेहऱ्यावर हास्य. वा, तर तुझ्या विना मी अधुर आहे आणि तुला पाहिल्यावर माझ्या चेहऱ्यावर हास्य खुलतं. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या 4 ओळीमध्ये होतं. आणि श्रोते हो, आयुष्य किती छोटं आहे, क्षणाचा भरोसा नाही आपण पाहिलं. आणि जसं की सरांनी लिहिलंय की तुला पाहिल्यानंतर माझा चेहरा खुलतो, आपण कोणाच्या तरी हसण्याचं कारण बनावं, आपल्यामुळं कोणाला दुःख होऊ नये एवढी काळजी मात्र आपण निश्चितपणे घेतली पाहिजे. कारण जर आपल्या हसण्यानं कुणाला आनंद होत असेल, आपल्या अस्तित्वानं कुणाच्या चेहऱ्यावर आनंद फुलत असेल, हास्य फुलत असेल, तर निश्चितच आपण हे भाग्यवान असतो. खूप अप्रतिम सुंदर अशी ही 4 ओळी होती. आणि पुढच्या एका 4 ओळीमध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे येथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलंय की युद्ध धावते इकडे तिकडे जगामधील सर्व देशामध्ये, युद्ध धावते इकडे तिकडे देश जगामधील सर्व देशामध्ये, आता मिटवा साऱ्या सीमारेषा, आता मिटवा साऱ्या सीमारेषा, खेळ सुरुवातीपासून खेळायची परत वेळ झाली, आता खेळ सुरुवातीपासून परत खेळायची परत वेळ झाली, आता खेळ सुरुवातीपासून खेळायची परत वेळ झाली आता. तर जी युद्धजन्य परिस्थिती असते जगामध्ये, वारंवार जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये युद्ध चालू असतं, तर त्या युद्धाला थांबवण्यासाठी साऱ्या सीमारेषा ज्या आहेत त्या मिटवून टाकूया, असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका 4 ओळीमध्ये सरिता कलढोणे मॅडम लिहित आहे. सरिता कलढोणे मॅडम यांनी शिवजन्मभूमी जुन्नर येथून लिहिलंय. मॅडमनी लिहिलंय की तुझं माझं नातं दोन डोळ्यांसारखं, वा, तुझं माझं नातं दोन डोळ्यांसारखं, सोबत असूनही एकमेकांना पारखं, सोबत असूनही एकमेकांना पारखं. खूपच अप्रतिम आणि गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते की खूप वेळा आपला जीवलग हा आपल्या सोबत असतो, परंतु सोबत असून सुद्धा एक परकेपणा जो असतो तो जाणवतो. कधी ज्या नात्यांच्या भिंती असतात, नात्यांमध्ये भिंत असते आणि त्या भिंतीच्या एका बाजूला एक व्यक्ती असते, दुसऱ्या बाजूला दुसरी व्यक्ती असते, आणि सोबत कायम, जसं की रेल्वेचा ट्रॅक असतो त्या अनुषंगानं काही नाते असतात, सोबत असतात पण एकत्र येऊ शकत नाहीत. या अनुषंगानची मॅडमची ही अप्रतिम अशी रचना. आणि पुढच्या एका 4 ओळीमध्ये प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम लिहित आहेत जळगाव येथून. प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून लिहिलंय की बंद डोळ्यांच्या पापण्या अडूनही, बंद डोळ्यांच्या पापण्या अडूनही जीवापाड काळजी काळजाला विडावी. क्या बात आहे,
बंद डोळ्यांच्या पापण्या अडूनही जीवापाड काळजी काळजाला भिडावी, अचल समाधान अंतर मनात फुलता, अचल समाधान अंतर मनात फुलता, मनात मने आपसुक जोडावी, मनात मने आपसुक जोडावी। वा, तर डोळे बंद असले तरी सुद्धा काळजी ही काळजाला भिडणारी असली पाहिजे आणि अचल समाधान जे आहे ते अंतर्मनात जेव्हा फुलेल तेव्हा मन जे आहेत ते आपोआप जळतील। आणि प्रेम नाती यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे काळजी। तू कसा आहेस, तू कशी आहेस, तुला काही अडचण आहे का, तू थकलाय का, तू थकली आहे का, हे प्रेमाचे शब्द, हे काळजीचे शब्द आपल्या सुखदुःखामध्ये सोबत करत असताना, जेव्हा आपण कोणाच्या सुखदुःखामध्ये सोबत करतो तेव्हा आपण त्याचं मन जाणलं पाहिजे। बऱ्याच वेळा बरेच लोक हे बोलत असतात, ते अबोल असतात, त्यांनाही दुःख असतं, त्यांनाही प्रॉब्लेम्स असतात, ते सुद्धा आजारी असतात, परंतु समोरचा व्यक्ती एवढं बोलत असतो, एवढं स्वतःबद्दल सांगत असतो, स्वतःचं मन तो उलगडत असतो, तो प्रत्येक भेटीमध्ये उलगडत असतो, सहवासाच्या प्रत्येक क्षणामध्ये उलगडत असतो, आणि तो एवढं बोलत असतो की समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी मिळत नाही, आणि समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी मिळत नसल्यामुळे ती व्यक्ती ती अबोल होऊन जाते, ती आतल्या आत कोडते। त्यामुळं नात्यांच्या प्रवासामध्ये काळजी ही खूप महत्वाची असते, आणि या काळजीबद्दल मॅडमनी अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, आणि तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर।

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब तक हम चाहिए चाहिए करते हैं तब तक हम औरों पे डिपेंडेंट हैं। अब हमें समझ में आ गया कि हम खुद भरपूर हैं, हमें उसका सिर्फ ध्यान रखना है। जैसे ये कप है, अब अगर मुझे लगे कि ये जो मेरा कप है ये खाली है, तो आई विल कीप टेलिंग यू कि इस कप को भरिए। तो आई एम डिपेंडेंट, जब आप भरेंगे तब, और अगर आप भर पाए, और अगर आपके पास है उसको भरने के लिए, यू नो यू हैव टू हैव दैट लव टू गिव इट टू मी, नहीं तो आई कैन कीप वेटिंग टिल द एंड ऑफ माई लाइफ फॉर पीपल टू फिल माई कप, इट विल नेवर गेट फिल्ड। एंड राजयोग से हमने ये रियलाइज किया कि मेरा जो कप है ये ऑलरेडी भरा हुआ है, मैं हूं ही प्रेम स्वरूप। अब मुझे सिर्फ ध्यान रखना है कि इसको बहुत संभाल के चलना है, कि आपका कोई शब्द, कोई और परिस्थिति मुझे उस व्यर्थ चिंतन की तरफ ना ले जाए जिससे मेरी खुशी गायब हो। हम वर्ड भी ये यूज करते हैं कि मेरी खुशी को वो छीन गई, मतलब वो मेरे पास ऑलरेडी थी। उतना ध्यान हमें रखना है कि इस भरे हुए कप को अंदर भरा हुआ ही रहने देना है। जब तक उसको खाली समझेंगे मांगते रहेंगे, एंड दैट जर्नी जस्ट गोज ऑन लाइक दैट।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे। आणि श्रोते हो, जसे की मी म्हणत होतो की आयुष्य हे क्षणांचं आहे आणि त्या आयुष्याला भरभरून असं जगलं पाहिजे, कारण जेव्हा आपण आज जगू उद्या जगू असं म्हणता म्हणता आयुष्य निघून जातं। बालपणी वाटतं की कधी मोठा होतोय, मोठं झाल्यानंतर आलेल्या जबाबदाऱ्या, त्यानंतर संसारिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यानंतर मुलांची शिक्षण आणि त्यानंतर वृद्धकाळ, आणि कळतच नाही की कधी आयुष्य संपून गेलं। तर त्या अनुषंगानं आपण बरेचसे शोमध्ये सुद्धा याबद्दल बोललेलो आहोत। श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की पटते अवतीभोवती खूण तिच्या अस्तित्वाची, जेव्हा पटते अवतीभोवती खूण तिच्या अस्तित्वाची विसरून स्वतःला मग मला, जेव्हा पटते अवतीभोवती खूण तिच्या अस्तित्वाची विसरून स्वतःला मग मला, जाणीव होते उत्तरदायित्वाची, मग जाणीव होते मला उत्तरदायित्वाची। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की अर्थ बदलतात जगण्याचे इथे, नी माणसेही बदलतात पावलो पावली। अर्थ बदलतात जगण्याचे इथे, नी माणसेही बदलतात पावलो पावली। गुंत्या मागून होती गुंतेच गुंते नुसतेच, गुंत्या मागून होती गुंतेच गुंते नुसतेच, कोरड्या आशेवर नाती कशी राहतील ओली, कोरड्या आशेवर नाती कशी राहतील ओली। तर नात्यांना ओलं ठेवण्यासाठी नात्यांवर प्रेमाची शिंपडण करणं हे खूप गरजेचं असतं। बऱ्याच वेळा आपण पाहतो एकमेकांचा एकमेकांवर खूप जीव असतो, परंतु त्या नात्यामध्ये सतत वादविवाद होत असतात, क्लेश होत असतात, आणि ते नातं नकोसं वाटायला लागतं। खरंच आपण आपलं नातं हे इतक्या सहजासहजी कमवायचं, कारण जेव्हा आपण एखाद्याशी नातं जोडलेलं असतं तेव्हा आपण ते नातं काय मनात विचार ठेवून जोडलेलं असतं। तर त्या नात्यासोबत जगायचं आहे, त्या नात्यासोबत फुलायचं आहे, त्या नात्यासोबत स्वप्न बघायची आहेत, आणि त्या नात्यासोबतच ती स्वप्न पूर्ण करायची आहेत। मग जेव्हा त्या नात्यासोबत एकदा आपण जोडलो गेलोय तर मग त्या नात्याबद्दल तक्रार का, आणि प्रत्येक वेळी तू चुकीचा तू चुकीची आणि मी बरोबर हे गणितच मुळात न जुळणार आहे, कारण माणूस म्हटलं की तडजोड आली। प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं वागणं वेगळं, प्रत्येकाचं बोलणं वेगळं, आणि आपण जेव्हा एखाद्या सोबत नात्यामध्ये असतो, जेव्हा आपण आपल्या जे जिवलग आहे त्याच्यासोबत असतो, त्यावेळी प्रत्येक वेळी आपण आपलं खरं म्हणून पुढे जात असतो। समोरचा हा आपल्या प्रेमापोटी ऍडजस्ट करू शकेल, परंतु तो ते नातं जे आहे ते मनापासून निभावत नसतो। त्याचं कारण असं असतं की त्या व्यक्तीला स्वतः बोलायचं असतं। आपण कोणालाही आपल्यासारखं बनवू शकत नाही, थोडं तुझं आणि थोडं माझं असं म्हणून जेव्हा आपण नात्यामध्ये पुढे जातो, आपण आपल्या जीवलगाशी प्रेमाचा संवाद साधतो, आपण आपल्या जीवलगाला वेळ देतो। जेव्हा दोन व्यक्ती नात्यामध्ये बोलत असतात तेव्हा ते नातं जे आहे ते फुलतं, ते नातं कायम ओलावा देणारं ठरतं, आनंद देणारं ठरतं, आणि यशस्वी सुद्धा ठरतं, नाही का? आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया आणि ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम लिहित आहेत. सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम यांनी त्यांच्या रचनेमध्ये लिहिलंय की अंबराच्या कवेत दीपक तेजाने उजाळला. अंबराच्या कवेत दीपक तेजाने उजाळला, निंबोनीच्या पानो पाणी प्रसन्नतेने फुलला. वा, निंबोनीच्या पानो पाणी प्रसन्नतेने फुलला, सृष्टीचा नजारा रजनीसह गाली हसला. सृष्टीचा नजारा रजनीसह गाली हसला, देखना लपाछपीचा खेळ नभात रंगला. देखना लपाछपीचा खेळ नभात रंगला, नभात रंगला. खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती की अंबराच्या कवेत दीपक तेजाने उजाळला. तर श्रोते हो, सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम यांची नागपूर येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये कुमारी वेदिका गोसावी छत्रपती संभाजीनगर येथून मॅडम लिहित आहेत. कुमारी वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले, कमी अधिक जळतो तुला पाहिल्यापासून माझा जीव, प्रत्येक क्षणी भासत राहते आता तुझीच उणीव. कमी अधिक जळतो तुला पाहिल्यापासून माझा जीव, प्रत्येक क्षणी भासत राहते आता फक्त तुझी उणीव. तू नको ना आता लांब जाऊस, जमलं तर परत जवळच ये. तू नको ना आता लांब जाऊस, जमलं तर परत जवळच ये. दूरदेशी जाण्याआधी तुझा होकार तेवढा कळवून दे. दूरदेशी जाण्याआधी तुझा होकार तेवढा कळवून दे. दूरदेशी जाण्याआधी तुझा होकार तेवढा कळवून दे. तुझा होकार तेवढा कळवून दे. तर निस्सीम प्रेमाचे भाव मांडणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिले, डोळ्यांचे पारणे या शीर्षकाखाली, की निसर्गानी पांघरलेला जणू सुंदर गालीचा गर्द हिरवा. निसर्गाने पांघरलेला जणू सुंदर गालीचा गर्द हिरवा, बघताच फिटते डोळ्यांचे पारणे. बघताच फिटते डोळ्यांचे पारणे, सृष्टी ही राग गुणगुणते मारवा. सृष्टी ही राग गुणगुणते मारवा. वा, तर निसर्गाचं सुंदर असं वर्णन या चारोळीमध्ये होतं की ते दृश्य पाहिल्यानंतर डोळ्यांचं पारणं फिटतं आणि सृष्टी सुद्धा मारवा गाते. खूप अप्रतिम रचना होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रांजली चौधरी मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय. प्रांजली चौधरी मॅडम लिहित आहेत गोवा येथून. मॅडमनी लिहिलंय की कधी कधी हळूच माझी नजर तुझ्या नजरेत गुंतते. वा, कधी कधी हळूच माझी नजर तुझ्या नजरेत गुंतते, दोघांची भाषा दोघांनाच कळते. दोघांची भाषा दोघांनाच कळते, नको ते बहाणे नको आडेवेडे. नको ते बहाणे नको आडेवेडे, माहीत आहे मला तुला जगरीतीचे वावडे. माहीत आहे मला तुला जगरीतीचे वावडे, जगरीतीचे वावडे. तर नजरेमधलं प्रेम, तर माझी नजर आणि तुझी नजर जेव्हा एकमेकांमध्ये गुंतते तेव्हा नजरेच्या भाषेवरून प्रेम कळतं. आणि जेव्हा प्रेम आहे परंतु जगाचं वावड आहे, जगाची भीती आहे, त्यामुळं ते व्यक्त केलं जात नाही, या अनुषंगाने सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रियंका दीपक बगडानी मॅडम लिहित आहेत बागलांजीला नाशिक येथून. प्रियंका दीपक बगडाने मॅडम यांनी बागलांजीला नाशिक येथून लिहिलंय, कधी निवडशील साथीदार, कधी निवडशील साथीदार हे प्रश्न सतावतात मला. कधी निवडशील साथीदार हे प्रश्न सतावतात मला. हक्काचा जोडीदार म्हणून तू नाव माझं स्वीकारशील का? हक्काचा जोडीदार म्हणून तू नाव माझं स्वीकारशील का? नाव माझं स्वीकारशील का? तर साथीदार निवडण्याचा मनामध्ये जेव्हा विचार येतो, जेव्हा मनामध्ये हे प्रश्न सतावतात, तेव्हा आपल्या हक्काचं जिवलग माणूस आपल्या नजरेसमोर येतं. आणि हक्काचा जोडीदार म्हणून तू माझं नाव स्वीकारशील का अशी विचारणा करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी. आणि याबरोबरच पुढच्या चारोळीमध्ये सौ सुरेखा पगारे मॅडम लिहित आहेत. सौ सुरेखा पगारे मॅडम यांनी लिहिलंय की मनावरचे घाव झेलत लेखनी असते स्तब्ध. मनावरचे घाव झेलत लेखनी असते स्तब्ध. उमगेना भावना, उमगेना भावना शब्द ही होतात नि शब्द, शब्द ही होतात नि शब्द, वाह वाह। तर खरंय की मनावरचे गाव झेलत झेलत लेखणी सुद्धा स्तब्ध होते। जेव्हा मनातले गाव आपण लेखणीद्वारे उतरवत असतो तेव्हा लेखणीला सुद्धा पाझर फुटतो आणि ज्या भावना असतात त्या भावना उमगणं बंद होतं आणि शब्द सुद्धा निशब्द होतात। खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन होता आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिलंय। सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून की संसार रूपी रथावर सहवास तुझा लाभला, संसार रूपी रथावर सहवास तुझा लाभला, तुझ्या प्रेमाच्या रंगाने संसार बहरू लागला, तुझ्या प्रेमाच्या रंगाने संसार बहरू लागला। वाह। तर संसार रूपी रथावर लाभलेला सहवास आणि प्रेमाच्या रंगाने बहरलेला संसार, मॅडम मी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अरुणा नामदेव पवार मॅडम लिहित आहेत धुळे येथून। अरुणा नामदेव पवार मॅडम यांनी धुळे येथून लिहिले भाव या शीर्षकाखाली की अर्ध्यावरती मोडला कसा संसाराचा डाव, अर्ध्यावरती मोडला कसा संसाराचा डाव, कुंकवाचा धनी गेला, कुंकवाचा धनी गेला, नसे जीवनाला भाव, नसे जीवनाला भाव। वाह वाह। तर खूपच गहिर शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होत की जेव्हा जीवनाचा डाव हा अर्ध्यावरती मोडतो, घरातला कर्ता पुरुष जातो, कुंकवाचा धनी जातो, त्यावेळी या जीवनाला भाव नसतो। कारण समाजामध्ये कुंकवाचा धनी असलेल्या स्त्री आणि कुंकवाचा धनी नसलेली स्त्री यामध्ये समाज हा तुझा भाव करतो। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून। संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलंय की पावसाची भेट क्षणभराची जरी असली तरी आठवणींचा गारवा कायम असावा। वाह। पावसाची भेट क्षणभराची जरी असली तरी आठवणींचा गारवा कायम असावा, ओठांवरच्या शब्दांनी अबोला का होईना, ओठांवरच्या शब्दांनी अबोला का होईना, पण नात्यांचा मोगरा कायम हिरवा दिसावा, पण नात्यांचा मोगरा कायम हिरवा दिसावा। क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम। आणि खरंय की पाऊस जो क्षणभर येतो पण गारवा देऊन जातो, ओठावरचे शब्द ते बोलके असो की अबोल असो, मनामध्ये प्रीत भरली पाहिजे, शब्दांमध्ये प्रेमाचं शिंपडण असलं पाहिजे आणि नात्यांचा जो मोगरा आहे तो कायम हिरवा असला पाहिजे। तर नात्यांमधल्या मोगऱ्याला हिरवं ठेवलं पाहिजे, तो हिरवा दिसला पाहिजे, असा सुंदर असा संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर।

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM पर। मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो। तर जीवन जगत असताना आपण कसं जगतो याला खूप महत्व असतं। बऱ्याच वेळा आपण फक्त स्वतःसाठी जगतो आणि जी माणसं स्वतःसाठी जगतात ना त्यांना सुख आणि आनंद कधी मिळत नाही। कारण जी माणसं इतरांसाठी जगतात, जी माणसं इतरांचा विचार करतात, जी माणसं असा विचार करतात की माझ्या वागण्यानं माझ्या बोलण्यानं इतरांना दुःख होणार नाही, तर त्या माणसांना आनंद आणि समाधान जास्त मिळतो। आपण एखादा प्रसंग कोणताही पहा, जेव्हा आपण इतरांसाठी काही करत असतो त्याच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य पाहून आपल्या स्वतःला आनंद होतो, आणि जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण स्वतः खटाटोप करत असतो त्यावेळी त्याचा त्रास, त्याच्या वेदना, ते जे दुःख आहे ते आपल्याला भोगावं लागतं। खूप वेळा आपण काइंड राहत नाही, आपण दयाळू राहत नाही, आपण रूढ वागतो, रूढ बोलतो, आणि त्यामुळं आपण माणसांपासून दूर जातो। या जगामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, या जगामध्ये जर आपल्याला सुख हवं असेल, समाधान हवं असेल, इतरांकडून हवं असेल, तर आपण ते आधी स्वतः पालन करणं खूप गरजेचं आहे। आपण स्वतः इतरांना जेव्हा जे देऊ त्याच गोष्टी आपल्याला रिटर्न परत मिळतील, नाही का? आणि बऱ्याच वेळा आपण शब्द देतो, शब्द बदलतो, मी असं करेन, मी तसं करेन, खूप साऱ्या गोष्टींची वचनं देतो, पण खरंच आपण प्रामाणिक असतो का? आपण स्वतःशी प्रामाणिक असतो का? प्रामाणिकपणाच्या व्याख्या ज्या आहेत त्या करीत असताना आपण यापूर्वी सुद्धा शोमध्ये बोललेलो आहोत की आपण कोणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, आपण कोणाच्या मनासारखं वागू शकत नाही, किंवा आपण 100% समोरच्या व्यक्तीला जे हवं ते देऊ शकत नाही, ते करू शकत नाही, परंतु स्वतःशी प्रामाणिक राहू शकतो आणि ते राहायला काहीच हरकत नाही। उदाहरणार्थ एखादी गोष्ट आहे, एखादं काम आहे जे आपण प्रामाणिकपणे केलंय आणि समोरच्याला असं वाटतंय की आपण ते प्रामाणिकपणे केलेलं नाही, किंवा आपल्या त्या केलेल्या कामामध्ये कमतरता आहे, तर आपण त्याचं समाधान करू शकत नाही। आपल्या मनाला माहित आहे, आपल्या जीवाला माहित आहे की आपण ते प्रामाणिकपणे केलंय, म्हणून आपण इतरांचा विचार या अशा बाबतीमध्ये न करता आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे। जसं की मी शब्दांबद्दल बोलत होतो की शब्द देणं आणि बदलणं त्या अनुषंगाने मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की इथं प्रत्येक जणच म्हणतो मी शब्दाचा कायम पक्का आहे, इथं प्रत्येक जणच म्हणतो मी शब्दाचा कायम पक्का आहे, पण जगात प्रामाणिकपणाचा हल्ली फारच कमी टक्का आहे, तर ही माझी एक चारोळी होती। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी असं लिहिलंय की आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट नेहमी सुखच देते असं काही नसतं, न आवडणाऱ्या गोष्टीही स्वीकारल्या की मग नातं सुद्धा कायम हसतं, म्हणजे दरवेळी आपल्याला आवडलं नाही म्हणून ओरडणं, आपल्याला आवडलं नाही म्हणून आपण क्लेश करणं, इतरांनाही क्लेश त्या क्लेश जो आपण करतो त्याचे जे भोग आहेत ते भोगायला लावणं हे चुकीचं असतं। म्हणूनच मी लिहिलंय की आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट नेहमी सुखच देते असं नसतं, कधी कधी ती दुःख सुद्धा देते, ते पचवता आलं पाहिजे, पुढे जाता आलं पाहिजे, आणि कधी कधी शांत सुद्धा राहता आलं पाहिजे, नाही का श्रोते हो? आणि न आवडणाऱ्या गोष्टीही स्वीकारल्या की मग नातं सुद्धा कायम हसतं। तर छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे इथं का ठेवलं, ते तिथं का ठेवलं, हे असं का केलं, ते तसं का केलं, याच्या ऐवजी आपण असं करूया का, आपण असं केलं तर काय होईल, असं केलं तर तुला आवडेल का, हे शब्द आणि हा शब्द प्रयोग नात्यांमध्ये प्रेम फुलवून जातो। हे असं केलेलं आहे त्याच्याऐवजी आपण असं करून बघूया का, हे केलंच पाहिजे जेव्हा असं आपण म्हणतो, असं झालंच पाहिजे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्या नात्याला ग्रहण लागायला लागतं। कारण आपण शोमध्ये सुद्धा नेहमी म्हणतो की मांडलेलं मत हे ऐकलं जातं आणि लादलेलं मत हे झुगारलं जातं, कारण कोणीच स्वतःवर काही लादून घेत नाही, पण मांडल्यानंतर ऐकू शकतो। तर या अनुषंगानं माझ्या काही चारोळ्या होत्या, आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या काही सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत, आणि त्या सुंदर चारोळ्यांपैकी ओंजळ शीर्षकाखालील एका सुंदर चारोळीमध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय, लिहित आहेत नाशिक येथून ओंजळ शीर्षकाखाली, की शब्द फुले वेचता वेचता ओंजळ सुगंधित झाली। वाह, शब्द फुले वेचता वेचता ओंजळ सुगंधित झाली, भावनेला अर्थ विलगता कविता गंधाळून गेली, भावनेला अर्थ विलगता कविता गंधाळून गेली, कविता गंधाळून गेली। क्या बात आहे, क्या बात आहे, वाह वाह। तर शब्दांची फुलं वेचताना उंजळ सुगंधित झाली आणि भावनेला अर्थ विलगता, भावनेला जेव्हा अर्थ विलगतात तेव्हा कविता सुद्धा गंधाळून जाते। तर भावना जी खूप महत्वाची असते, भावना जशी आपली असते तशी समोरच्याची सुद्धा असते, या गोष्टीची जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे। भावनेला ठेच पोचते, जशी आपल्या पोचते तशी समोरच्याच्या सुद्धा पोचते। भावना जी आपली सर्वांनी जपावी अशी आपली अपेक्षा असते, तीच भावना आपण सुद्धा इतरांची जपली पाहिजे, नाही का श्रोते हो। आणि चला पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रफुल्ल अंदुरकर सर लिहित आहेत प्रेमकवी या नावाने कल्याण मुंबई येथून। प्रफुल्ल अंदुरकर सरांनी प्रेमकवी या नावाने कल्याण मुंबई येथून लिहिले अंत शीर्षकाखाली की या मृत्यूचा कोणासन लागे थांग पत्ता, कोण जाईल सरणावर कधी याचा न राहिला भरवसा। या मृत्यूचा कोणासन लागे थांग पत्ता, कोण जाईल सरणावर कधी याचा न राहिला भरवसा। रंक असो वा राजा पाऊल वाटे वरून चालता, एक क्षण येतो वाईट अस। रंक असो वा राजा पाऊल वाटेवरून चालता, एक क्षण येतो वाईट असा। क्षणभंगुर जीवनाचा कोणास कळणार नाही अंत होईल कसा, क्षणभंगुर जीवनाचा कोणास कळणार नाही अंत होईल कसा, अंत होईल कसा। आणि अगदी खरं आहे की अंत आणि मृत्यू, मृत्यू ज्याचा थांग पत्ता नसतो, दोन माणसं एकत्र असतात, दोन माणसं एकमेकांशी बोलतात, एक माणूस या बाजूला जातो दुसरा माणूस दुसऱ्या बाजूला जातो आणि खबर येते की तो माणूस आता या जगामध्ये नाही। आपण विमान दुर्घटना पाहिली, जेव्हा ते विमान प्रवासी आपल्या घरातून निघत असतील तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल की आपण परदेशात चाललोय। लहान मुलं, कुटुंबीय आणि सर्वांच्या चेहऱ्यावर तो ओसंडणारा आनंद क्षणात सगळे काळाच्या पडद्याआड गेले। त्या अनुषंगानं सरांची ही सुंदर अशी रचना आणि याबरोबरच पुढच्या आपण एका चारोळीमध्ये चारोळीकडे वळूया, ज्या चारोळीमध्ये श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सर देदाक्का मारे या नावाने लिहितात, जिल्हा परिषद कोळ्या चौपाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सरांनी दे धक्का मारे या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्या चौपाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय पाणी जीवन या शीर्षकाखाली। सर लिहित आहेत की पावसाने जीवन फुलते पण कधी उद्ध्वस्तही होते, पावसाने जीवन फुलते पण कधी उद्ध्वस्तही होते, म्हणून पाऊस नकोच असे म्हणणेही चुकीचे होते, म्हणून पाऊस नकोच असे म्हणणेही चुकीचे होते। आणि खरंय की पाऊस जीवन देतो आणि पाऊस जीवन घेतो सुद्धा। जेव्हा महापूर येतो त्यावेळी खूप हानी होते आणि त्या अनुषंगानं सरांनी ही अप्रतिम अशी रचना जी आहे ती शब्दबद्ध केलेली होती। श्रोते हो पुढच्या चारोळीकडे वळूया, अपर्णा राजेश परदेशी मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय रंगांची जात पात या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की निसर्गाला कुठे होते ज्ञात, रंगांनाही असते जात पात। निसर्गाला कुठे होते ज्ञात, रंगांनाही असते जात पात। हिरवा निळा पांढरा पिवळा कित्येक वाटले गेले आपसात, कित्येक वाटले गेले आपसात। आणि खरंय की एक समाजातलं हे विनादक असं दृश्य जे आहे ते मॅडमनी शब्दबद्ध केलंय की निसर्गाने जेव्हा रंग बनवले तेव्हा निसर्गाने रंग बनवताना निसर्गाला माहीत नव्हतं की रंगांना सुद्धा जातपात असते आणि रंगांमध्ये सुद्धा मानव जातपात करेल। तर जे रंग आहेत ते रंग आपसामध्ये वाटले गेले आणि जेव्हा एक रंग दुसरा व्यक्ती वापरतो तेव्हा त्याला जातीच्या निकषानं बघितलं जातं, त्याला जातीच्या अँगलनं पाहिलं जातं। तर हे अतिशय दुःखदायी क्लेशदायक असं आहे आणि खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या चारोळीमध्ये होता। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मंगेश बापट सरांनी लिहिलंय वाळूज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। मंगेश बापट सर लिहित आहेत वाळूज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून की पाऊस हा येतो जेव्हा गर्मी पासून देतो सुटकारा, पाऊस हा येतो जेव्हा गर्मी पासून देतो सुटकारा। बरसता थेंब धरणीवर मातीचा सुगंधही मनाला फुलवणारा, मातीचा सुगंध हा मनाला फुलवणारा। बरसता थेंबधरणीवर मातीचा सुगंध हा मनाला फुलवणारा, तर खूपच अप्रतिम सुंदर असा मनाला फुलवणारा मातीचा सुगंध सरांनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुखदुःख या शीर्षकाखाली सौ रेखा प्रदीप तांबे मॅडम लिहित आहेत वडोदरा बडोदा इथून. सौ रेखा प्रदीप तांबे मॅडम यांनी वडोदरा बडोदा इथून लिहिलंय सुखदुःख या शीर्षकाखाली की सुखदुःखात आठवे मज नेहमीच माझे देवघर. सुखदुःखात आठवे मज नेहमीच माझे देवघर, विनवते देवास सदैव, विनवते देवास सदैव, या जगी सर्वांना सुखी कर, या जगी सर्वांना सुखी कर. वा, तर सर्वांसाठी आशिष मागणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांनी स्वप्नील कळ्या या नावाने पुणे येथून लिहिलंय. रोहिणी अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत स्वप्नील कळ्या या नावाने पुणे येथून पावसाची चाहूल या शीर्षकाखाली की लागते पावसाची चाहूल घन दाटून येता अंबरी कधी बरसती धारा कधी रिमझिम सरींवर सरी. वाह, लागते पावसाची चाहूल घन दाटून येता अंबरी कधी बरसती धारा कधी रिमझिम सरींवर सरी. कधी बरसतो कधी कोसळतो रुद्रावतारे प्रपाता परी. आगमने पावसाच्या म्हणजे मनाला उर्मी खरोखरी. आगमने पावसाच्या म्हणजे मनाला उर्मी खरोखरी, उर्मी खरोखरी. तर पावसाची चाहूल लागल्यानंतर तो बरसल्यानंतर मनाला उर्मी मिळते. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या सुद्धा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये अंजना कर्णिक मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय. अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून पराधीन या शीर्षकाखाली की जगी येणे जाणे कुणा न हाती पट नियतीचा डोळा न दिसती. वा, जगी येणे जाणे कुणा न हाती पट नियतीचा डोळा न दिसती जरी शहाणे जन आनंदी राहती जाताना स्वजनास दुःखात लोटती. जाताना स्वजनास दुःखात लोटती. आणि खरंय की येणे आणि जाणे कोणाच्या हातामध्ये नाही. आणि नियतीचा पटनियतेचा डोळा दिसत नाही. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी राहा, आनंद लुटा, भेटूया.

0: 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला खूप सारी माणसं भेटतात, ती आपल्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या संपन्न असतात, त्यांच्याकडे सुखसोयी असतात आणि आपण त्या माणसांशी आपली तुलना करतो। त्या माणसांशी आपण तुलना करत असताना आपण स्वतःला कमी लेखतो, आपण स्वतःच कशी करून घेतो आणि आपल्याला असं वाटतं की याच्याकडे एवढं सारं आहे, माझ्याकडे का नाही आणि माझ्याच नशिबी हे का। जेव्हा आपण आपल्याकडं असलेल्या गोष्टी या त्याचा उपभोग न घेता आपण जेव्हा इतरांशी तुलना करतो तेव्हा निश्चितपणे आपण दुःखी होणार। आपण हा विचार केला पाहिजे की जे माझ्याकडे आहे ते करोडो लोकांकडे नाही, जे आयुष्य मी आज जगतोय ते करोडो लोकांचं एक स्वप्न आहे जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही, तरी सुद्धा ते लोक ती स्वप्न पाहत आहेत, मग आपण तर त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं सुखी आहोत नाही का। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की हसऱ्या चेहऱ्यावर दुःखांचा लवलेश नाही। माझ्या चारोळीत लिहिलंय की हसऱ्या चेहऱ्यावर दुःखांचा लवलेश नाही, म्हणी माझ्या कोणाचा कदापि द्वेष नाही। हसऱ्या चेहऱ्यावर दुःखांचा लवलेश नाही, म्हणी माझ्या कोणाचा कदापि द्वेष नाही। जे तू लिहिले आहे बाळी माझ्या प्रारब्धा, जे तू लिहिले आहे बाळी माझ्या प्रारब्धा, असेल हिताचेच तुझ्यावर माझा रोष नाही। जे तू लिहिले आहे बाळी माझ्या प्रारब्धा, असेल हिताचेच तुझ्यावर माझा रोष नाही। का रोष करावा त्या प्रारब्धावर, त्यानं जे काही विधिलिखित लिहिलेलं असेल ते आपल्या हिताचंच लिहिलं असेल, त्यामुळे चेहऱ्यावर दुःखांचा लवलेश ठेवू नका। लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत, लोक तुमच्या जवळ येणार नाहीत, लोक तुमच्याशी बोलणार नाहीत। तुम्ही जेवढं दुःखी दिसाल तेवढे लोक तुमच्यापासून दूर जातील। म्हणून आनंदात राहायला शिका, आनंदात जगायला शिका। आपल्या FM टॅगलाईन प्रमाणे आनंदी राहा, आनंद लुटा, कारण दुःख ही थोड्या वेळापुरती ऐकायला बरी वाटतात। दुःख ही क्षणभंगूर असली आणि त्या दुःखांवर मात कशी करायची याची चर्चा होत असेल तर त्याबद्दल ऐकायला आवडत। परंतु फक्त माझं असं झालंय, मला हा प्रॉब्लेम आहे, माझी ही दुःख आहेत, मला हा त्रास आहे, मला ह्या वेदना आहेत, हीच गोष्ट जर आपण वारंवार बोलत असू तर आपल्या आयुष्यातून दुःख कधीच कमी होणार नाही। जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर समाधानी राहायला शिका, आणि समाधानी आपण तेव्हाच राहू शकतो जेव्हा आपलं माइंड प्रिपेअर असेल त्यासाठी, कारण हे सगळे मनाचे खेळ आहेत। जेव्हा आपलं माइंड प्रिपेअर असेल, जेव्हा आपलं मन सुदृढ असेल, तेव्हा आपण सकारात्मक ऊर्जा जी आहे, जी आपल्या अवतीभवती आहे, जी आपल्या आतच आहे, ती ऊर्जा आपण ग्रहण करू शकतो। प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेनं पाहायला पाहा। एखादी गोष्ट, एखादा प्रसंग जेव्हा घडेल तेव्हा त्या प्रसंगाच्या, त्या घटनेच्या चारही अँगलनी पाहायला शिका। जी बाजू तुम्हाला समोर दिसते ते सत्य नाही, सत्य त्याही पलीकडचं असू शकतं, सत्य तेही असू शकतं जो समोरचा व्यक्ती बोलतो। दरवेळी ते सत्य असू शकत नाही जे तुम्हाला वाटतंय, कारण वाटणं आणि असणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे। बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारं वाटतं परंतु प्रत्यक्षात ते नसतं, आणि ते नाही आपलं वाटणं चुकीचं आहे हे आपल्याला नंतर कळतं सुद्धा, परंतु खूप वेळ निघून गेलेला असतो आणि तो माणूस सुद्धा दूर गेलेला असतो। त्यामुळं वेळेत आपल्या वाटण्याला असणं समजणं बंद केलं पाहिजे, आपल्या वाटण्याची खात्री केली पाहिजे। आपले वाटणं हे असणं आहे हे पाहण्यासाठी आपण काही निकष लावले पाहिजे, काही वेळ संयम बाळगला पाहिजे आणि समोरच्या माणसाला त्याचं मत व्यक्त करण्याची, खुलासा देण्याची संधी सुद्धा दिली पाहिजे। कदाचित त्या व्यक्तीच्या सांगण्यानं, त्या व्यक्तीच्या खुलाशानं आपल्या मनातलं मळब दूर होऊ शकतं, नाही का। पण आपण बऱ्याच वेळा संधीच देत नाही, आपण फक्त बोलतो, आपल्याला जे वाटलं ते सत्य आहे समजतो आणि आपण आपल्या मनाला वाटेल ते निर्णय घेऊन टाकतो। यामुळंच खूप सारी नाती तुटत आहे, संवाद कमी होतोय। आणि संवाद हा शब्द मी या अँगलनी बोलतोय की जिथं दोन माणसं बोलतात, जेव्हा एक माणूस बोलत असतो तेव्हा तो संवाद नसतो। संवाद हा तेव्हा होतो जेव्हा दोन माणसं बोलतात, जेव्हा दोन माणसं एखाद्या गोष्टीवर, एखाद्या प्रसंगावर आपलं मत व्यक्त करतात। कोणाचं मान्य करायचं हा पुढचा भाग आहे, कोणाचं मान्य करायचं हा पुढचा प्रश्न आहे। ज्याचं योग्य असेल त्याचं दुसऱ्याने स्वीकारलं पाहिजे, दोघांचंही योग्य नाही असं दोघांनाही वाटत असेल त्यावेळी तुझं थोडं

आणि त्या माणसाला डिप्रेशनमध्ये सुद्धा घालवू शकतो. म्हणून तुम्ही काय बोलणार आहात, कोणाशी बोलणार आहात, कोणत्या प्रसंगावर बोलणार आहात आणि त्या प्रसंगाचं गांभीर्य काय आहे याच्याबद्दल विचार करून बोललं पाहिजे. आणि जसं की मी म्हटलं की नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याप्रमाणे एक बाजू आपली असली तरी दुसरी समोरच्याची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून आपलं मत हे मांडलं पाहिजे, आपला विचार हा व्यक्त केला पाहिजे, नाकी लादला पाहिजे. नाही का श्रोते हो? तर तुमच्याशी जेव्हा मी गप्पा मारतो ना श्रोते हो, तर खरं सांगायचं तर मी भान विसरून जातो. तुमच्या रचना अप्रतिम असतात, तुमचे शब्द एवढे सुंदर असतात आणि त्यातील भाव एवढे गहिरे असतात की मला बोलल्याशिवाय काही करमत नाही. आणि तुमच्याशी संवाद हा मी चालू ठेवत असतो. आपल्याला खूप साऱ्या रचना ज्या आहेत त्या सादर करायच्यात, कारण दोन शो गॅप होते माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे आणि त्यामुळे आज खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत. त्या सर्व रचना आपण शोमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु जेव्हा असा विषय निघतो तेव्हा तुमच्याशी भरभरून असं बोलावं असं वाटतं आणि हे सर्व काही तुमच्या शब्दांमुळे मला सुद्धा सुचतं. थोडंसं मी लिहितो, थोड्याशा तुमच्या रचना आणि दोघांच्या या शब्दांमधले भाव आपण श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येक जण जगतोय, पण कसं जगतोय याला महत्व आहे. कुणी स्वप्नांच्या पाठी धावतोय, कुणी भूतकाळ उगाळतोय, तर कुणी दुःखामध्ये कायम कुडतोय. हे सारं का? चला तर वर्तमानामध्ये जगूया, चला तर क्षणांचा आनंद घेऊया. कारण हा क्षण पुन्हा येणार नाही. जिथं असाल त्याच्या सोबत जगा आणि जिथं आहात तिथं आनंद पसरा. कारण तुमचा आनंद पसरणं ही तुम्हाला स्वतःला सकारात्मकतेकडे नेणार आहे, तुमच्या अंतर्मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे. नाही का श्रोते हो? आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेकडे वळतोय. आणि ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये सौ शीतल इशी मॅडम लिहित आहेत मनस्वी कलाकार या नावाने जामनगर गुजरात येथून. सौ शीतल इशी मॅडम यांनी मनस्वी कलाकार या नावाने जामनगर गुजरात येथून लिहिलंय की क्षणाक्षणांची केली मनामध्ये साठवण. क्षणाक्षणांची केली आहे मनामध्ये साठवण. कातर वेळी नकळत येते, कातर वेळी नकळत येते, साठवणीतील आठवण, साठवणीतील आठवण. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि कातर वेळ असतेच अशी जी आठवणींची गर्दी घेऊन येते. कातर वेळ असतेच अशी जी प्रत्येक क्षणामध्ये मनामध्ये ज्या प्रत्येक क्षणातल्या आपण आठवणी साठवलेल्या असतात तर त्या आठवणींना ती कातर वेळ जी आहे ती घेऊन येत असते. खूप अप्रतिम सुंदर कातर वेळच्या आठवणीबद्दलचं शब्दांकन मॅडमच्या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की कल्पनेच्या विश्वात जसं कवी मन रमत, कल्पनेच्या विश्वात जसं कवी मन रमत, दुःखातही सुख शोधणे कुठे सगळ्यांना जमते, दुःखातही सुख शोधणे कुठे सगळ्यांना जमत. आणि खरंय की ज्याच्याबद्दल आत्ताच आपण बोललो की कल्पनेच्या विश्वात कवी मन ही नेहमी रमत असतं. जे लिहिणारे असतात त्यांची दुःख जी आहेत ती भरझरी असतात. जे लिहिणारे असतात त्यांचं दुःख सुद्धा हलकं असतं. जे लिहिणारे असतात ते मनात कुडत नाही, ते लढत असतात. आणि चला मग व्यक्त होऊया. तुम्ही सुद्धा लिहा आपल्या जगभरातील सर्व साहित्यिक मान्यवरांना, जे साहित्यिक आहेत त्यांनाही, ज्यांना साहित्यिक व्हायचं आहे त्यांनाही, आणि जे नवोदित लेखक कवी आहेत त्यांनाही आपण आपल्या शोमध्ये आमंत्रित करीत आहोत. या आणि लिहिते व्हा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM तुम्हाला प्लॅटफॉर्म देईल. हा खेळा शब्दांचा या शोमध्ये तुमच्या रचना सादर होतील. तुम्ही स्वतः जशी या शोमध्ये रचना पाठवता तसे तुमच्या परिचितांना सुद्धा या शो विषयी सांगा आणि त्यांना सुद्धा देत करा. आपण सर्वजण मिळून एक समाजाचा आरसा असतो. लेखक आणि कवी हा समाजाचा आरसा असतो. आपण या समाजासाठी काहीतरी करूया. आपल्या लिहिण्यातून कुणाच्या तरी दुःखी मनावर फुंकर घालूया, कुणाला तरी नकारात्मकतेकडून सकारात्मकतेचा प्रवास शिकवूया, कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलवूया आणि कुणाच्या तरी मनामध्ये बसूया. नाही का श्रोते हो? तर आपण आपल्या आजच्या या शोमधल्या पुढच्या ज्या आहेत ती चारोळीकडे वळणार आहोत. अप्रतिम ही चारोळी होती मॅडमची, नीता देठे मॅडम यांची माटुंगा मुंबई येथून लिहिलेली, की दुःखातही सुख शोधणे कुठे सगळ्यांना जमते. आणि ज्याला हे जमलं त्याला जीवन जगणं जमलं. दुःख येतील जातील, त्या दुःखांवर रडत बसायचं तर त्या दुःखांशी लढून आनंद घ्यायचा.

कारण दुःखात सुद्धा सुख शोधता आलं पाहिजे. इतरांच्या दुःखापेक्षा माझं दुःख छोटं आहे असं म्हणून आनंद मानता आला पाहिजे. खूप अप्रतिम चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रिया पद्माकर दाखोडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिले. प्रिया पद्माकर दाखोडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून की दुरावलेली नाती सारी आपणच जपावी लागतात. दुरावलेली नाती सारी आपणच जपावी लागतात. अहंकार नसावा भारी, अहंकार नसावा भारी, तरच सारे जीव लावतात, तरच सारे जीव लावतात. आणि अगदी खरंय की नाती जरी दुरावली तरी आपण जपावी लागतात. आणि जर आपल्यामध्ये अहंकार नसेल तर सगळे जीव लावतात. बरीच नाती ही अहंकारामुळे तुटतात. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्ही कोणीही असा, तुम्ही तुमच्या जागी आहे, तुम्ही पद पैसा प्रतिष्ठा याने कितीही मोठे असाल तरी सुद्धा तुम्ही शून्य आहात. जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जाता, जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला भेटता, कारण जसे तुम्ही तुमच्या जागी श्रेष्ठ आहात, जसे तुम्ही तुमच्या जागी मोठे आहात, जसे तुम्ही तुमच्या जागी श्रीमंत आहात, तसं ज्यांना तुम्ही भेटताय, ज्यांच्याशी तुम्ही बोलताय, तोही त्याच्या जागी तेवढाच मोठा आहे. त्याची परिस्थिती गरिबीची असू शकेल, त्याचं जे काम आहे ते वेगळं असू शकेल, परंतु ते काम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येकाचं काम समान आहे, प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि प्रत्येकाचे विचार सुद्धा समान आहे. जेव्हा आपण अहंकार आणि मी पण बाजूला काढतो तेव्हाच आपल्याला सर्वजण जे आहेत ते जीव लावत असतात. आपण सर्वांना प्रिय तेव्हाच होतो जेव्हा आपण छोटं होऊन राहतो. आपल्यातला मोठेपणा आपण जो बाजूला साधतो, माझ्यातला मी जेव्हा आपण कातरतो, माझ्यातला मी जेव्हा आपण कातरतो तेव्हाच आपण इतरांच्या मनामध्ये उतरतो. तर सहज मला हे जे सुचलं होतं हे रचना सादर करता करता ते मी आपल्यासमोर सादर केलं की जेव्हा आपण माझ्यातला मी कातरू तेव्हाच आपण इतरांच्या मनामध्ये उतरू. आपण मी सोबत गेलो तर समोरचा स्वीकारणार नाही. तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं आणि पुढच्या विमान दुर्घटनेच्या अनुषंगानं आभाळ कोसळले देश हळहळला या शीर्षकाखाली श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिले. श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून की कोसळले आभाळ देश हळहळला, कोसळले आभाळ देश हळहळला, अरे देवा होणारा अपघात नसता का रे टळला, अरे देवा होणारा अपघात नसता का रे टळला, नसता का रे टळला. आणि खरंय श्रोते हो की जेव्हा ती बातमी ऐकली तेव्हा अवघा देश हळहळला. त्या निष्पापांना वाटलं तरी असेल का हा प्रवास आपला शेवटचा प्रवास आहे. आणि विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर लगेचच पुन्हा आपण कधी लँडच नाही करू शकणार, किती दुर्दैवी अशी घटना आहे नाही का. आणि सरांनी म्हटलंय की अरे देवा होणारा अपघात नसता का रे टळला, की काश हा अपघात टळला असता. तर खूप गहिऱ्या अशा संवेदना सरांनी व्यक्त केलेल्या आहेत श्रोते हो. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंद आनंद.

0: अजी सुनते हो?
1: हाँ सुनी तो रहा हूँ।
0: क्या सुन रहे हो?
1: रेडियो पुनेरी आवाज।
0: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियाँ बनो।
2: श्रोते हो तुम्ही घड्याळ पाहिलेत का? बघता बघता तुमच्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण करता करता आपल्या शोची वेळ संपत आहे। बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही रचना पाठवता, मी त्याचं सादरीकरण सुरू करतो। तुमच्या रचनांमधले सुंदर सुंदर शब्द आणि त्यामधील भाव श्रोत्यांपर्यंत पोहोचवता पोहोचवता कळतच नाही की शोची वेळ कधी संपली आणि आपल्याला खूप सारं बोलायचं असतं। या रविवारी खूप साऱ्या चारोळ्या आलेल्या होत्या आणि त्या मान्यवरांच्या रचना या शोमध्ये सहभागी करण्यात आलेल्या नाहीत, तर त्यांना मी विनंती करतो की वेळेअभावी आपण त्यांच्या ज्या रचना आहेत त्या सादर करू शकलो नाही। या रविवारी आपण सिरियलनी रचना घेतो, ज्यांच्या रचना आधी आलेल्या आहेत त्या आधी घेतो आणि त्या सिरियलनी पुढे पुढे जातो। तर खूप साऱ्या रचना आल्यामुळं आणि शोची वेळ संपत आल्यामुळं आपण ज्या उर्वरित रचना आहेत त्या आपण उर्वरित रचना या पुढच्या रविवारी सादर करणार आहोत। तर त्याबद्दल दिलगीर आहे, वेळेमुळे खूप साऱ्या रचना घेता येत नाहीत। आणि श्रोते हो मला मात्र म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे आणि तुमची रजा घेण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की जसं की विमान अपघात झाला पण पाहिलं होत्याचं नव्हतं झालं, तर त्यामुळं राग द्वेष लोभ भांडण तंटे कटकटी या सर्व गोष्टींना बाजूला सारून थोडासा सकारात्मक प्रवास आपण करूया, जीवनाचा आनंद घेऊया, क्षण जगूया, छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद निर्माण करूया। आनंदाची अपेक्षा इतरांकडून करू नका, आनंद हा आनंदाची निर्मिती ही स्वतः करा, स्वतः आनंदी रहा आणि इतरांना सुद्धा आनंदी करा। जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे की आनंदी रहा आनंद लुटा आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आणि मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या, मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल पुढच्या रविवारी दुपारी 2:30 वाजता।

मोनाली स्वागत तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत शुक्रिया हमें राजगुरु जी के बारे में इतना कुछ बताने के लिए। चलिए अब अपने एक्सपर्ट जी के पास चलते हैं और उनसे भी कुछ विशेष बातें जानते हैं।
1: मी ज्ञानेश्वर बर्वे। टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात असून सुद्धा इतिहासाची आणि विशेषतः आपल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आयुष्याची होळी केली पण आपल्याला प्रकाश दिला, प्रेरणा दिली, अशा व्यक्तिमत्वांचा आदर, प्रेम आणि मनात सत्कार ही भावना कायम असते आणि त्यामुळं या व्यक्तिरेखा वाचण्यात, त्यांचा अभ्यास करण्यात, त्यांचं चिंतन करण्यात खूप आनंद पण मिळतो आणि आपल्या मित्रमंडळीत त्यांच्या बरोबर काहीतरी बोलणं या विषयावर हे पण आवडतं। भारतीय स्वातंत्र्य संग्राम जेव्हा जेव्हा आपण ऐकतो, बोलतो, तेव्हा तीन व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येतात, शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु। राजगुरु हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं खेडगाव, या खेडगावात जन्म झालेला बालक, 14व्या वर्षी इंग्रजी विषयात अपयश आलं म्हणून मोठ्या भावानी नवविवाहित वधू समोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा दिली। हा अपमान राजगुरूंना सहन नाही झाला आणि नेस्त्या कपड्यानिशी, अंगावरच्या कपड्यानिशी आईनं तेल आणायला म्हणून 9 पैसे दिले, ते बहिणीनं अंजिरासाठी 2 पैसे दिले, ते त्या 11 पैशावर त्यांनी घर सोडलं। आधी नाशिकला गेले आणि त्यानंतर थेट काशीलाच पोचले। आता तिथे काशीला पोचल्यावर लोकमान्य टिळक ग्रंथालयात वादविवाद, व्याख्यानं हे सगळं ऐकणं, व्यायामशाळेत लाठी काठी, दांडपट्टा यांचं शिक्षण घेणं, असे वेगवेगळे प्रकार राजगुरूंनी त्या काळी केले। त्या काळात कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मिरत, दिल्ली, लाहोर ही सगळी क्रांतिकारकांची माहेरघरं होती आणि काशी येथे मदन मोहन मालवीयांचं हिंदू विद्यापीठ हे साऱ्या क्रांतिकारकांचं आश्रयस्थान आणि गुप्त केंद्र होतं। मध्यंतरी अमरावतीच्या हनुमान आखाड्यात व्यायाम विशारदाची पदवी आपल्या राजगुरूंनी मिळवली होती। हुबळीला डॉक्टर हर्डीकरांच्याकडे सेवादलाचं शिक्षण पण घेतलं होतं। त्यांचा मुख्य परिचय जो झाला तो दरम्यान चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाला। आझादांनी त्यांचे गुण पाहिले आणि आपल्या क्रांतिकारकांच्या गटात त्यांना घेतलं। राजगुरू आणि बाकीचे क्रांतिकारक आणि आझाद यांचे 36 गुण जमले कारण या सर्वांचा इंग्रजांशी 36 चा आकडा होता आणि हा 36 चा आकडा कायम केला आणि कुठलाही त्याग करायचा त्याच्यासाठी हे आसुसलेले असायचे। आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले आणि जेव्हा थेट कार्यवाही करायची वेळ आली तेव्हा पार्टीतला एक फितूर होता आणि त्याचा वध करायचा होता आणि ही कामगिरी शिववर्मा आणि राजगुरू या दोघांच्यावर दिली, पण पिस्तूल एकच होतं। रात्री 7 ते 8च्या वेळात तो इसम जो होता, फितूर जो होता, तो फिरायला जात असे। दुसऱ्या पिस्तुलाची सोय करायला शर्मा लाहोरला गेले, ते परत आले पण त्यांना पिस्तूल नाही मिळालं। अशा सगळ्या अडचणी असून सुद्धा राजगुरू यांचा नेम एवढा अचूक होता की त्यांनी एका गोळीत त्यांचं काम तमाम केलं। आणि काय केलं, जसं त्याला एका गोळीत खलास केलं त्या फितुराला आणि मथुरेकडील रेल्वे रुळावरून त्यांनी पळ काढला। पोलीस गोळ्या झाडायला लागले, त्यांनी रेल्वेच्या रुळाखाली उडी टाकली आणि सरपटत एका शेतात गेले। शेत पाण्यानं तुडुंब भरलेलं होतं। पोलीस त्या ठिकाणी आले, त्यांनी गोळीबार चालू केला। 2-3 तास पोलीस मोहीम करत होते, शोध मोहीम, पण 3 तास माणूस पाण्याने भरलेल्या शेतात राहू शकतो याच्यावर पोलिसांचा विश्वासच नव्हता आणि ते पोलीस निघून गेले। आणि मग सगळे कपडे मळलेले, चिखलानी माखलेले असे करत राजगुरू तिथून पळत सुटले। 2 स्थानकं रेल्वेची पळत सुटले, मथुरेत आले, कपडे धुतले यमुना काठी, तिथेच वाळून झोपले आणि मग त्यांनी कानपूरला आले। कानपूरला आल्यावर जेव्हा त्यांनी हा किस्सा आपल्या सहकाऱ्यांना सांगितला तेव्हा सर्व सहकाऱ्यांना तर धक्काच बसला कारण ते अविश्वसनीय होतं।
0: एक्सपर्ट जी का बहुत बहुत धन्यवाद। मैं हूँ मनु और मेरे साथ साथ आप सुन रहे थे कहानी पुराने स्तंभ जी के साथ राजगुरु जी की। राजगुरु जी का नाम ऐसा लगता है वीरता का प्रतीक है, क्योंकि मैं तो खास उनकी कहानियाँ सुनते सुनते ही बड़ी हुई हूँ। भारतीय होने का गर्व प्रतीत कराती है राजगुरु जी की कहानी। आज की वैल्यू जो मैंने इस कहानी से चुनी वो मित्रता है दोस्तों। राजगुरु जी के बारे में आप सभी ने सुना कि कैसे उन्होंने अपनी मित्रता निभाई। फ्रेंडशिप हम सभी को लगता है हमारी लाइफ में बहुत जरूरी है, लाइफ के हर स्टेज पे, चाहे हम क्लास नर्सरी में हो या फिर 60 साल के हो गए हो। इसीलिए दोस्ती जरूरी तो है, लेकिन दोस्ती निभाने के लिए कई बार हमें कॉम्प्रोमाइज, सैक्रिफाइस, पेशेंस, बहुत सारी वैल्यूज की जरूरत होती है। क्योंकि मैंने ऐसा देखा कई बार एक छोटी सी बात जिसे हम ऑफेंड हो जाते हैं, बुरा लग जाता है, अपने सालों पुरानी दोस्ती को छोड़ देते हैं। क्या वो बात बड़ी है या वो दोस्ती बड़ी है, उस वक्त हम ये डिसीजन ही नहीं ले पाते। लेकिन दोस्तों सोच कर देखिए, अगर कोई व्यक्ति आपको लगता है बहुत अच्छा है, समझदार है और आपको समझता है, आपकी रिस्पेक्ट करता है, तो क्या ऐसा नहीं हो सकता कि उसकी अपनी ओपिनियन हो जो आपसे डिफरेंट हो, या फिर वो कुछ ऐसा करे जो आपको पसंद नहीं हो। हम सभी को एक ही जैसी चीजें पसंद हो ये तो हो ही नहीं सकता। एक साथ दो बातें राइट भी तो हो सकती है। इसलिए अपनी वैल्यूएबल मित्रता को कभी नहीं खोना चाहिए। हाँ, कुछ साथ छोड़ देने भी जरूरी होते हैं जो हमें लाइफ में नीचे लेके जाते हैं या गलत मार्ग दिखलाते हैं, उनको छोड़ने में कोई बुराई नहीं है। लेकिन जो सच्ची दोस्ती है उसे बना कर रखना है हमें, चाहे अप आए चाहे डाउन, चाहे हम एक ही सड़क पर चलें या डिफरेंट मोड पे मुड़ जाएं, फिर भी दोस्ती की कीमत उतनी ही है जितनी पहले थी। इसलिए अपनी दोस्ती को बनाए रखिए और छोटे मोटे इश्यूज को अपने ईगो इश्यूज मत बनने दीजिए। ये वैल्यू हमने ली है राज गुरु जी की कहानी से, तो जरूर अपनी जिंदगी में इसे अपनाइए। मैं भी अपनाऊंगी। फिलहाल लेती हूँ आपसे इजाजत और फिर मिलेंगे पुराने स्तंभ जी के साथ। आप सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं.
3: आय एम अ डिस्को डान्सर.
0: त्याच सोबत
4: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
5: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार श्रोते हो, रंग नवे या कार्यक्रमाच्या पुढील एपिसोड मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागील एपिसोड मध्ये आपण साहस या गुणाबद्दल चर्चा केली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की साहसासाठी भीती आणि अज्ञान हे दोन मोठे शत्रू असतात. तर आज आपण चर्चा करणार आहोत अज्ञान या विषयाबद्दल. परंतु तुम्ही विचार करत असाल की आम्ही तर सर्व ज्ञानी आहोत, सुशिक्षित आहोत, आम्ही खूप पुस्तकं वाचलेली आहेत, जग पाहिलेलं आहे, आजकाल डिजिटल मीडियाद्वारे खूप काही आम्हाला समजत आहे, तर आम्हाला अज्ञान या विषयावर सांगायची काय गरज आहे? मित्रांनो, एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. एक मुलगा आहे आणि त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्यांनी 12वी केली, त्यानंतर MBBS केला, त्यानंतर MD झाला, एक छान डॉक्टर, नामांकित डॉक्टर झाला. आयुष्याची त्यांनी 25 वर्ष फक्त शिक्षणामध्ये घालवली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर फक्त 2 वर्षांमध्ये त्याचा घटस्फोट झाला, लग्नाचा डायव्होर्स झाला. तर हे का घडतं मित्रांनो? इतकं त्यांनी ज्ञानार्जन केलेलं आहे, इतका पैसा खर्च करून तो शिकलेला आहे, इतके त्यांनी कष्ट करून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, इतकी त्यांनी अभ्यास केलेला आहे, तरी तेवढं मेहनत करून प्राप्त झालेलं ज्ञान त्याला का उपयोगाला आलं नाही? तर याचा अर्थ हे आहे की जे ज्ञान आपल्याला लौकिक जगामध्ये भेटत आहे ते आपल्याला भीती, अशांती अथवा अज्ञान या गोष्टींपासून दूर करू शकत नाही. तर अजून एक काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो मी की आज जगाने खूप प्रगती केलेली आहे. आपण पाहत आहोत की 20व्या शतकात 21व्या शतकात इतकी प्रगती झाली जी मागच्या 2000 वर्षांमध्ये झाली नाही. आणि तुम्ही पाहता की मागच्या 20 वर्षांमध्ये जेवढी प्रगती झाली ती मागच्या 200 वर्षांमध्ये झाली नाही. तेवढंच काय तर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये जी प्रगती होणार आहे ती मागच्या 20 वर्षांमध्ये झाली नसेल. अशा काही तंत्रज्ञान, अशा काही टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येणार आहेत जी की मागच्या 20 वर्षात कोणी पाहिलेली नसतील. तर सांगायचं तात्पर्य हे आहे मित्रांनो की प्रगती खूप जोराने, खूप प्रगतीची गती खूप जोरात आहे. तेवढंच काय आपलं सरकार किती प्रयत्न करत आहे माणसाच्या जीवनातली अशांती, माणसाच्या जीवनातलं दुःख नष्ट व्हावं आणि शांती आणि सुख प्रत्येकाला प्राप्त व्हावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. प्रत्येक राजनीतीमधले असलेले राजनीतिज्ञ जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. तेवढंच काय तर आपले जे सायंटिस्ट आहेत, जे आपलं सायन्स आहे, तेही खूप तंत्रज्ञान प्रगत करत आहे जेणेकरून माणसाच्या जीवनामध्ये सुखसोयी वाढून माणसाच्या जीवनात शांती आणि सुख येईल. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था आहेत, NGOs आहेत, समाज सुधारक आहेत, समाजसेवक आहेत, तेही आपापल्या परीने समाजामध्ये शांती आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तुम्ही पाहत आहात की एकाकडे समाज सुधारक, दुसरीकडे जे सायंटिस्ट आहेत, तिसरीकडे लोकनेते आहेत, राजनेते आहेत, सरकार आहे, प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. आज खूप मोठमोठे प्रोजेक्ट, कधी न भूतो न भविष्यंती प्रोजेक्ट आज मानवाने हाती घेतले आहेत. अंतरिक्षामध्ये देखील अनेक प्रयोग चालू आहेत आणि समुद्राच्या खाली देखील अनेक प्रयोग चालू आहेत. तर मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एवढ्या अनेक स्तरांवर इतकी प्रगती होत आहे तर आपल्या जीवनामध्ये सुख वाढत आहे की दुःख वाढत आहे? आपण जर का तुलनात्मक रीतीने विचार केला तर लहानपणीपेक्षा तुमच्या लहानपणामध्ये जेवढं सुख होतं, जेवढा आनंद तुमच्या जीवनामध्ये होता, तो आनंद, तो सुख तुम्ही आता अनुभव करताय का? मागच्या 10 वर्षापूर्वी तुम्ही जितके समाधानी होता तेवढे समाधानी तुम्ही आज आहात का? निश्चितच सर्वांचं उत्तर नाही असंच येणार आहे. हो, प्रत्येक जण सांगत आहे की दुःख वाढत चाललंय आणि सुख कमी होत चाललंय, अशांती वाढत चाललीय, शांती कमी होत चाललीय, आनंद कमी होत चाललाय. तर मला हे विचारायचं आहे की इतकं काही तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, इतकं काही सगळीकडे विकास होत आहे, आपण इतकं शिक्षण घेतलंय, एवढं सर्व होऊन सुद्धा काय चुकतंय मानवाचं, कुठं चुकतंय? त्याचं एकच कारण आहे मित्रांनो, ध्यान देऊन ऐकत असणार तुम्ही, त्याचं एकच कारण आहे की आपण आपले जितक्याही प्रगती केल्या त्या एका असत्याच्या आधारावर आपण प्रगती केली, त्यामुळे त्या सर्व तंत्रज्ञानाचा, त्या सर्व प्रयत्नांना यश येत नाहीये मित्रांनो. आणि ती जी
ते जे अशांतीचं कारण आहे किंवा ते जे असत्य ज्याच्याबद्दल मी आता बोललो ते असत्य आहे की मी एक देह आहे, मी एक शरीर आहे. या एका असत्याच्या आधारावर सर्व काही होत आहे. शिक्षण शरीराच्या निर्वाहासाठी होत आहे, जे पण सुखसोयी होत आहेत ते शरीरासाठी होत आहेत, जे पण तंत्रज्ञान निर्माण केलं जाते ते शरीरासाठी केलं जाते, जी काही समाजसेवा होत आहे ती मानसिक स्तरावर कमी परंतु शारीरिक स्तरावर जास्त होत आहे. तर जे काही प्रयत्न होत आहेत सुखशांतीसाठी ते भौतिक पातळीवर होत असल्यामुळे अभौतिक पातळी अर्थात मानसिक पातळी आत्मिक पातळीवर ती शांती तो आनंद निर्माणच होत नाहीये, तो प्राप्तच होत नाहीये. मित्रांनो, आहे की नाही कमालाची गोष्ट? तर निश्चितपणे मी हा एक अवघड असा विषय तुम्हाला सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि मला वाटतं की मी तुम्हाला बोर करत नाहीये. जर का तुम्ही थोडे बोर झाला असाल, थोडं जड वाटत असेल हे सगळं ऐकायला, तर चला मित्रांनो आपण या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये एक प्रसन्न असं एक आनंदमयी असं एनर्जेटिक गीत ऐकूया आणि गीतानंतर पुन्हा भेटूया.

तर श्रोते हो, तुम्ही हे सुंदर असं गीत ऐकलंच असेल आणि त्याचा आनंद घेतला असेल. तर आपली चर्चा चालू होती की एका असत्यावर, एका सत्याच्या आधारावर सर्व जग चालत आहे. या जगाचं जे काही चालू आहे ते एका असत्यावर आधारित असल्यामुळे आपल्याला सत्य ज्ञान, सत्य आनंद, सत्य सुख, सत्य शक्तीचा अनुभवच होत नाहीये. जी काही शक्ती, जी काही ज्ञान, जे काही आपल्याला अनुभवते ते सर्व भौतिक पातळीवर आहे. खूप कमी लोक या जगात आहेत जे या अभौतिकतेच्या भ्रमाच्या पलीकडे जाऊ शकले आहेत आणि सत्याला समजू शकलेले आहेत. आणि मित्रांनो, फक्त सत्याला समजणं एवढ्यापर्यंतच हा विषय राहत नाही, तर त्या सत्याला जगणं हा पण एक खूप महत्वाचा विषय आणि एक आव्हानाची गोष्ट आहे. आपण तेवढ्या दूर जाणार नाही आज, तर आपण फक्त बोलत होतो की हे असत्य काय आहे. तर हे असत्य आहे की स्वतःला देह समजणं. मी देह आहे हे एक असत्य आहे. हो, हे असत्य आहे. तुम्ही या देहाला स्पर्श करू शकता, या देहाला तुम्ही पाहू शकता, देहाचा अनुभव करू शकता, या देहाद्वारे कार्य करू शकता, परंतु हे असत्य आहे. मी असं म्हणत नाहीये की जे सगळं काही दिसत आहे झुटी माया, झुटी काया, झुटा संसार, त्याचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे मित्रांनो. परंतु मी तुम्हाला सांगत आहे की सत्याचे दोन प्रकार असतात. एक असतं ऍब्सोल्यूट ट्रुथ आणि एक असतं रिलेटिव्ह ट्रुथ. मित्रांनो, एक आहे पूर्ण सत्य आणि दुसरं आहे अर्ध सत्य, जे की तात्पुरतं असतं. रिलेटिव्ह ट्रुथ म्हणजे सध्याच्या परिस्थितीच्या अनुरूप असणारं जे सत्यता आहे त्याला रिलेटिव्ह ट्रुथ असं म्हटलं जातं. ते आहे, हो देह आहे, देह दिसतोय, परंतु ते पूर्ण सत्य नाही. याला म्हणतात ऍब्सोल्यूट ट्रुथ. हा देह आहे आणि त्यालाच आपण पूर्ण सत्य समजतो, हे आहे रिलेटिव्ह ट्रुथ. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत या रिलेटिव्ह ट्रुथ अर्ध सत्यामध्ये जगत आलेलो आहोत. तर मग मी कोण आहे किंवा तुम्ही कोण आहात? एका परीने आपण पाहिलं तर हा देह, या देहाशी संबंधित कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये. आणि सत्य हे शाश्वत असतं मित्रांनो. सत्याचं सर्वात मोठं लक्षण काही असेल तर ते शाश्वत असतं, अविनाशी असतं, कधीही नष्ट न होणार असतं. तर पहा, नाव, आपलं नाव किती वर्ष राहणार आहे? आज ना उद्या नष्ट होतच ना. इतिहास जमा होतो, इतिहास जमा झाल्यावर इतिहासातून पण ते नाहीच होऊन जातं. हा देह किती दिवस राहणार आहे? तुम्ही ज्या पदवीवर आहात ती पदवी कुठली असो, तुम्ही एक उच्च अधिकारी असू शकता, तुम्ही कलेक्टर असू शकता, तुम्ही राज्यस्तरीय कुठले नेते असू शकता, तुम्ही देशपाल प्रधानमंत्री असू शकता, एखादा राजा असू शकता, ती पदवी कुठलीही असो पण ती तात्पुरती आहे. आणि अशा तात्पुरत्या पदवीचा इतका अभिमान का? किती आपल्याला अहंकार असतो ना त्या पदवीचा. तर या तात्पुरत्या गोष्टींमध्ये आपण इतकं अडकलेलो आहोत ना, त्यामुळे जे शाश्वत आहे, जे सदाकालसाठी आहे, त्या गोष्टींकडे आपलं लक्षच नाही राहिलं. आणि हा, या अज्ञानातूनच भीतीची उत्पत्ती होते. थोडं जड होतंय का? चला पुन्हा थोडं लाईट होऊया, एक सुंदरसं गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर पुन्हा भेटूया.

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याद्वारे आपल्याशी रोज संवाद साधतो आहे। मायबाप श्रोते हो, आपण जवळजवळ स्वामीजींचं शिकागो धर्म परिषद अमेरिका इंग्लंडमधलं वास्तव्य हा भाग पूर्ण केलेला आहे। आजच्या भागात आपणाला त्यांचं भारतात झालेलं आगमन आणि त्यानंतर पुढच्या भागांमध्ये भारतात त्यांनी काय कार्य केलं ते आपल्याला पाहायचं आहे। आणि नंतर शेवटी आपण या भागाकडे येणार आहोत की स्वामीजींचं स्मरण का करायचं। भगिनी निवेदिताचे मायभूमी सोडतानाचे विचार पुन्हा एकदा मी त्याची पुनरावृत्ती करतो। इंग्लंड सोडताना ती असं म्हणते की मी निघून जाताच येथील कार्य ठप्प होईल असं इंग्लंड वासियांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे। तसं होणार नाही, कारण माझा विश्वास माणसांवर वस्तूवर नाही। माझा विश्वास एकच, प्रभूच माझे एकमेव आश्रय स्थान आहे, भरोशाचं स्थान आहे। मी निमित्त मात्र आहे आणि म्हणून वाहक म्हणून माझे गुरुदेव माझ्याकडून कार्य करून घेत आहे। त्यामुळे त्यांनी इथं मांडलेले विचार, त्यांनी इथे केलेलं कार्य कधीच विस्मरणात जाणार नाही असं ती दुःखित होती, कष्टी होती, पण पूर्णपणे निराश नव्हती, कारण तिचं दैवतच तिच्या बरोबर होतं। आणि म्हणून मी सांगितलं की निवेदिताच्या नावाने संन्याशाची सावली एक स्वतंत्र पुस्तक आहे। आता आपणाला पाहायचं आहे भारतात त्यांचं आगमन कसं झालं, त्यांचं स्वागत कसं झालं। 30 डिसेंबर 1896 भारताकडे प्रयाणास प्रारंभ झालेला आहे। एडन, कोलंबो, पांबन, मद्रास म्हणजे आजचं चेन्नई मार्गे कलकत्ता, आजचं कोलकाता, ही त्यांची प्रवासाची टप्पे आहेत। 15 जानेवारी 1897 ते कोलंबो नगरीत आले, म्हणजे आजच्या श्रीलंकेच्या राजधानीत। म्हणजे बरोबर त्यांना 15 दिवस जलप्रवासास लागलेले आहेत। कोलंबो नगरीला पहिला स्वागताचा मान मिळाला। 2 पांढरे शुभ्र पण दिमागधार घोडे झुंपलेल्या डौलदार वाहनातून स्वामीजींचा नगर प्रवेश झाला। घराघरातून सुवासिनींकडून औक्षण झालं, ओवाळणं झालं। सर्व रस्ते सडा रांगोळ्यांनी सजवले होते। घराघरावर गुढ्या तोरणं उभारलेली होती। ठिकठिकाणी स्वामीजींवरून पुष्पवृष्टी होत होती। आजचा जमाना हेलिकॉप्टर नव्हे ड्रोनचा आहे, ते जर त्यावेळा असते तर आकाशातूनही पुष्पवृष्टी झाली असती, यात कुठलाही संशय नाही, शंका नाही। या सर्वांचा अत्यंत सुहास्य वदनाने पण नम्रतेने स्वामीजींकडून स्वीकार। पुढच्या स्वागताचा मान पांबन, रथातून भव्य मिरवणूक. रामानंद महाराजांनी रथाच्या पुष्पांकित दोरास हात लावून इतरांच्या समवेत रथ ओढला. आमच्या जळगाव नगरीत आणि पिंपराळा नगरीत, आता उपनगर, दोन्ही ठिकाणी एकादशीला प्रचंड मोठी रथयात्रा निघते. ज्यांनी रथ पाहिला असेल त्या रथ ओढण्यामध्ये काय काय त्रास होतो. लाकडाच्या अशा मोगऱ्या असतात धुपाटण्यासारख्या, त्या लावल्या जातात चाकाखाली, कारण माणूस नव्हे, प्रचंड ताकदीने माणसं रथ ओढत असतात. 200-300 माणसं दोन्हीकडून दोर असतात. इथं तर साक्षात महाराज रथाचे दोर ओढतायत, केवढं भाग्य. त्याच्यानंतरचं स्वागताचा मान होता मद्रासला, म्हणजे आजची चेन्नई. प्रचंड स्वागत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर फुलांचा सडा पडलेला. असंख्य कुलीन स्त्रियांनी स्वामीजींच्या भालप्रदेशी कुंकुम तिलक लावून स्वामीजींचं औक्षण केलं, त्यांची चरणधुली घेतली. असं ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत

पुष्पवृष्टींचा विनयाने स्वीकार करीत हा संन्यासी, पण पितृवत्सल व्यक्तिमत्व असलेला स्वामीजी लोकांचं प्रेम स्वीकारत स्वीकारत मार्गभ्रमण करीत होता. शेवटचा टप्पा आला कोलकाता. ही तर त्यांची जन्मभूमी. येथे तर देव दुर्लभ स्वागत झालं. रस्ते खचाखच भरलेले, घरादारातून सर्वत्र स्वागताची जंगी तयारी, एकच गर्दी. स्वामीजींची चरणधूल माथी लावण्यासाठी, त्यांचा स्पर्श अनुभवण्यासाठी सर्वांची एकच धडपड. याच वेळी स्वामीजीच्या मनातला विचारांचा कल्लोळ बघा, विचारांचा संघर्ष बघा. याच नगरीत रस्त्यात एक बालक म्हणून मी खेळलो, बागडलो, मुक्तपणे फिरलो, सर्वत्र भटकंती केली. म्हणून आजही तीव्रतेने वाटते, इथंच बसून तुम्हा सर्वांशीच बोलावे, तुमच्याशी संवाद साधावा. त्या संवादातून तुमच्या अडचणी, व्यथा, समस्या जाणून घ्याव्यात. अत्यंत नम्र भावाने स्वतःच्या नगरीचा, जन्मभूमीचा स्वागत सोहळा त्यांनी अगदी हृदयापासून, मनापासून स्वीकारला व सर्वांपुढेच ते भाववश झाले. सद्गतीत अंतःकरणाने नतमस्तक झाले. अमेरिकेतील आजारपणात उचल खाल्ली, दिवसेंदिवस दुखणं वाढत होतं, कधी कमी तर कधी जास्त असे. चढ उतार चालूच होते. शरीर मागत होतं संपूर्ण विश्रांती. कलकत्त्यास ती मिळणं अत्यंत अवघड होतं. म्हणूनच गुरुबंधू व स्नेहांच्या आग्रहाने त्यांना विश्रांतीसाठी दार्जिलिंगला जाण्याचा आग्रह सुरू झाला. मायभूमीपासून पुनश्च दूर जायचं. दार्जिलिंग समवेत गिरीशचंद्र घोष, गुडविन, डॉक्टर टर्नवल, सेव्हियर पतीपत्नी, अलसिंगा नृसिंहाचार्य असणारच होते. वर्धमान महाराजांनी निवासाची व्यवस्था केली होती. चला दार्जिलिंगचा प्रवास. जाण्यापूर्वी 2 दिवस आधी आजीकडे वास्तव्यास असलेल्या आपल्या परमप्रिय, प्राणप्रिय मातेस भुवनेश्वरी देवीस ते भेटण्यासाठी गेले. बघा कसा प्रसंग आहे. देवदेव करण्याची जबाबदारी आजीकडे, तर मातोश्री नेहमीप्रमाणे अन्नपूर्ण आश्रम सांभाळत होत्या, म्हणजे स्वयंपाकघरात होत्या. या ठिकाणी मला असंख्य विवेकानंदांवरची जी मी पुस्तकं वाचली त्याच्यापैकी एका पुस्तकाची आठवण येते, दिग्विजय. त्याच्या प्रस्तावनेतलं वाक्य फार सुंदर आहे बाबा. स्वामीजींनी दारातूनच हाक घातली, साथ घातली. मा, स्वामीजींच्या हृदयस्पर्श हाकेने, झपाट्याने, एका वेगात भुवनेश्वरी बाहेर आली. जवळजवळ एक तपाने, म्हणजे 12 वर्षानंतर ती आपल्या लाडक्या बिलेचा, नोरेंचा आवाज ऐकत होती, नवे कानाने टिपत होती. सगळी गात्रन गात्र तिची हेलावून गेली. घरातील अन्यांनी प्रथम संन्याशाची चरण धुली माथी लावून विनम्र भावाने अभिवादन केले. मातेच्या मनातले विचार बघा. हिमालय एवढा उंच आणि सागरा एवढा महान झालेला माझा नरेंद्र, आई आजीच घेऊन अतिवृद्ध पणजीच्या पलंगावर बसला. सुखदुःखाची आभ्र मावळून आभाळ आता निळशार झालं होतं. आपल्या खाणीतून निघालेलं हे रत्न, सोनं देवालयाच्या उंच शिखरावर तळपत असलेल्या सर्वच उपस्थितांना जाणवलं. थोड्याफार गप्पा झाल्या, थोडं बोलणं झालं आणि आता पुनश्च निघायचं आहे, निरोप घ्यायचा आहे. निरोप घेताना ही माता काय म्हणते बघा. मी ज्यावेळा ते पुस्तक पहिल्यांदा वाचलं, तशी 2-3 वाचली, वाचन झालं त्या पुस्तकाचं, पण त्या प्रस्तावनेतलं हे वाक्य माझ्या मनाचा ठाव अजून सोडायला तयार नाही. निरोप देताना माता भुवनेश्वरी देवी काय म्हणताय बघा. काय करू,
आशीर्वाद देऊ का आशीर्वाद घेऊ, कारण तुझं व्यक्तिमत्व आता हिमालया एवढा उंच झालेलं आहे, तू जगविख्यात झालेलं आहे, तुला अरेतुरे कसं करायचं? आणि तुला आशीर्वाद द्यायला मी इतकी मोठी नाही आहे, काय करू रे, मला काही समजत नाही. हे मातेचे उद्गार ऐकताच नरेंद्रचं अंतःकरण हेलावून गेलं, मन असंख्य विचाराने व्यापून गेलं आणि त्याच्या गदगदलेल्या आवाजात तो म्हणतो, नाही आई, माते तू हे काय बोलतेस? नाही, मी जगाचा कोणी झालेला असो पण तुमच्या सर्वांचा मी विलेच आहे, नोरेनच आहे. ठाकुरांचे काम पूर्ण करू शकेल एवढाच आशीर्वाद दे. म्हणजे तुझा अधिकार आशीर्वादाचा आहे, नमनाचा नाही, वंदनाचा नाही. अशी ती धन्य ती माता आणि धन्य तिचा तो महान पुत्र. दोघांची मिठी एकमेकाला केव्हा पडली हे त्यांनाच कळलं नाही. नरेंद्रने भावसमाधीतून जागृत होत आपल्या अश्रूंचा अभिषेक मातेच्या चरणावर केला आणि मातेचा जड अंतःकरणाने निरोप घेतला. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. आता मात्र आपल्याला जास्त तपशिलात खोलवर न जाता भारतात आल्यावर त्यांनी भारतात काय कार्य केलं, कुठे कुठे कामगिरी केली हे आपण पाहणार आहोत. आणि याच काळात त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची प्रकृती त्यांना कशी साथ देत नाही ते आपण पाहणार आहोत, दोन ते तीन, साधारण दोन तीन भागामध्ये. आणि त्यानंतर मात्र शेवटी शेवटी त्यांचं स्मरण कशासाठी करायचं, हा ही व्यक्ती एवढी महान का झाली, आज 125 वर्षानंतरही आपण त्यांचं स्मरण का करतो याची जाणीव नवे खात्री सर्वांना होईल हा माझा विश्वास आहे. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक श्रोत्यांनो, माझा हृदयापासून तुम्हाला अभिवादन. असंच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करा, आनंदी रहा, आनंद लुटा. आणि मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, याच्यात आपण आता पुढील भागात त्यांचं भारतातलं कार्य पाहणार आहोत. धन्यवाद.